श्रोतेहो सुप्रभात, नमस्कार. एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 अर्थात दिनांक 9 मे 2026. सकाळचे 5:55:30 होत आहेत. आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऋषिकेश रानडे यांनी गायलेली रचना आपण ऐकली. गीत आणि संगीत ऋतुराज यांचं होतं. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत मीना खडीकर यांचं आहे.

मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आपण ऐकली उषा मंगेशकर यांच्या आवाजात. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची रचना, संगीत विलासबुवा पाटील यांचं.

0: श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना ऐकली. संगीत विलास मुवा पाटील यांचा होता. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता ऐकूया विचार पुष्प हा कार्यक्रम.
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमय यांनी.

मातोश्री कवीणा म्हणतायत, कवितेला कितीतरी विषय असताना स्तुतीपर कवणे करणे अशा काव्यास प्राधान्य देणे बरे नाही. स्तुती करावी परमेश्वराची, माणसाची करू नये.

मातोश्री म्हणतायत काव्य रचना परमेश्वरी गुणावर असावी, काव्यातून समाजाची दुःखे मांडावीत. रामदास स्वामींनी म्हटलं आहे, स्तुती करावी परमेश्वराची, फुकट करू नये कधी नराची, यातला अर्धा भागच आपण अंगीकारावा. स्तुती करावी परमेश्वराची एवढाच भाग आपण ध्यानी धरावा.

मातोश्री म्हणतायत स्तुतीची कवणी गाण्याऐवजी वीरांच्या शौर्याचे पोवाडे गायले तर आपल्या हाती सन्मानाने सुवर्णाचे कडे घालू, शौर्याच्या पोवड्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल पराक्रम गाजवण्याची,

आपल्या काव्याची चोपडी मला दिली तर ती नर्मदेत बुडवून टाकावी असे वाटते. अशा काव्याचा समाजाला काहीच उपयोग नाही. म्हणून मातोश्री कविराजांना म्हणतात, आपली चोपडी नर्मदेत बुडवून टाकावी म्हणजे तुमचे हे स्तुतिपाठ गाणे बंद होईल.

न्याय मंदिरात न्याय देण्याची मातोश्रींची पद्धत पाहण्यासाठी शेतकऱ्याच्या वेशात आलेले हरिपंत फडके गावीही ऐकत राहिले. त्यावेळी कवी बरोबर झालेला संवाद ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. मातोश्रींचे प्रत्येक बोल ते ऐकत राहिले आणि मनातल्या मनात ते म्हणतायत असे तेज कुठंच पाहायला मिळणे नाही, एवढे मातोश्रींचे तेज होते. बुद्धी आहे, स्पष्टोक्ती आहे.

हरिपंत फडके विचार करतायत. मातोश्रींच्या मनात किती तळमळ. ती सुद्धा प्रत्येक कार्यातून रयतेचे बळ वाढावे, त्यांचे ज्ञान वाढावे, धारिष्ट वाढावे यासाठी हा सगळा खटाटोप.

मातोश्रींच्या कार्याबद्दल ते विचार करू लागले आहेत. किती कामे करतात, किती झटतात, तेही प्रत्येक काम धाडसाने धाडस करूनही त्यामध्ये मानसन्मान पाहतात, प्रत्येकाचा आदर करतात, प्रसंगी त्या कठोरही होतात.

0: मातोश्रींचे डोळे तेजदार आहेत. डोळ्यामध्ये न मावेल एवढं तेज. वाचेमध्ये जबरदस्त शक्ती. शक्ती असूनही युक्तीने कामे करायची आणि कसलाही कारभार थोडक्यात अगदी व्यवस्थित करायचा. हरिबंत फडके मातोश्रींच्या या कारभारावर अगदी भारावून गेलेले आहेत.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमये यांनी.
2: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प हा कार्यक्रम ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
5: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
4: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
6: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
6: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरण वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये

0: संपूर्ण व्हरायटी
1: शेरवानी ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
0: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
0: अरुण नरखेडकर अंगर
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: श्रोतेहो सकाळचे 6:30 होत आहेत. आता ऐकूया सोलापूर दिनांक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
5: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
6: ऍडमिशनचं काम झालं.
5: आणि एवढी मोठी फी?
6: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
6: मोबाईल 90 96 222 325.
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. राज्यात इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 91.31%. जिल्ह्यात 11वी प्रवेशासाठी 85,000 जागा उपलब्ध, शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती. जिल्हा बँकेतील नोकर भरतीत 70% जागा स्थानिकांना राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव.

आता घडामोडी विस्तारानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात सोलापूर जिल्ह्याचा निकाल 91.31% इतका लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा 64,315 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 30,636 मुलं तर 28,091 मुली असे एकूण 58,727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत किंचित अशी घसरण झाली असून तालुकानिहाय निकालाचा विचार केला तर बार्शी तालुक्यानं 94.72% अव्वल स्थान पटकावलं आहे तर अक्कलकोट तालुका 81.12% शेवटच्या क्रमांकावर राहिला आहे. यात करमाळा 93.65, सांगोला 92.85, माढा 92.34, सोलापूर शहर 92.8, माळशिरस 91.88, मोहोळ 91.34, पंढरपूर 90.36 तर मंगळवेढा तालुक्याचा निकाल 87.69% इतका लागला आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीबाबत राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता 70% जागा या संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं यासंदर्भातला निर्णय काल जारी केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्याचा निकाल 92.9% इतका लागला आहे. 9 विभागात सर्वाधिक निकाल 97.22% कोकण विभागाचा तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. या परीक्षेस 15,42,472 विद्यार्थी बसले होते, त्यात 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकाल जाहीर होताच आता 11वी प्रवेशाची लगबग दिसून येत आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये 819 महाविद्यालयांमध्ये 85,300 जागा उपलब्ध आहेत. त्यात विज्ञान शाखेसाठी 36,300, वाणिज्य शाखेसाठी 15,020 तर कला शाखेसाठी 33,980 जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केलं आहा.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून त्याच्या निर्धारित वेळेतच म्हणजे 18 ते 19 मे दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर धडकणार आहे. या अंदाजामुळे केरळात देखील मान्सून लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा प्रशांत महासागरात निर्माण होत असलेला एल निनो हा सुपर एल निनो ठरण्याची शक्यता असून यामुळे जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी हवामान विभागानं जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीच्या 92% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात 10वीच्या परीक्षेत 35 विषयांपैकी 12 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मात्र प्रथम भाषा म्हणून आपण जी मराठी भाषेची निवड करतो त्या मराठी विषयात 80,803 विद्यार्थी हे नापास झाले आहेत. ज्यांनी द्वितीय तृतीय भाषा म्हणून निवड केली ते 13,741 विद्यार्थी नापास झाले आहेत. एकूण मराठी भाषेत नापास होण्याचा आकडा हा 94,544 इतका आहे. राज्यात येत्या 20 मे रोजी मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं हा निर्णय घेतला असून बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसंच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात हा आंदोलनात्मक बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सोलापूरसह देशभरातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. इयत्ता 10वीच्या परीक्षेत काल एक अनोखी घटना घडली. ती म्हणजे सोलापुरातल्या बाळे येथील जयराज चंडक प्रशालेच्या निकिता कुचेकर या विद्यार्थिनीला सर्वच विषयाला 35 गुण पडले आहेत. मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्वच विषयाला समान गुण पडले आहेत. या आगळ्या वेगळ्या निकालाची नोंद सोलापुरात झाली आहे. या निकालाची चर्चा शैक्षणिक वर्तुळात देखील सुरू आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. यात सोलापूर शहरातील इंडियन मॉडेल स्कूलचा निकाल 100% लागला असून तन्मय श्रीकांत शेटे हा 99.80% गुण घेऊन प्रथम आला आहे. या शाळेचा निकाल सलग 22 वर्ष 100% लागला आहे. सिद्धेश्वर कन्या प्रशालेचा निकालही यावर्षी 100% लागला आहे. यात प्राची हुळ्ळे हिनं 94.80% गुण मिळवून प्रशालेत पहिली आली आहे. जुळे सोलापुरातील मॉडेल पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागला असून ईशा रणसुबे हे 98.40% गुण घेऊन प्रशालेत पहिली आली आहे. ठोकळ प्रशालेचा निकालही यंदा 100% लागला आहे. या प्रशालेत अनुश्री कांबळेनं 98.80% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. जैन गुरुकुल प्रशालेनं यावर्षी निकालात बाजी मारली असून या प्रशालेचा निकाल देखील 100% लागला आहे. मानसी भिंगारेनं या ठिकाणी 99.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत कौस्तुभ कुलकर्णीनं 96.60% गुण घेऊन पहिला आला आहे. या शाळेचा निकाल परंपरेप्रमाणे 100% लागला आहे. त्याशिवाय मॉडर्न हायस्कूल लिटल फ्लावर बिटला प्रशाला हिंदुस्थान कॉन्व्हेंट डॉ आंबेडकर मेमोरियल शांती इंग्लिश मीडियम स्कूल सेंट जोसेफ विद्याविकास प्रशाला रामकृष्ण चंडक प्रशाला आदी शाळांचा निकाल 100% लागला आहे. काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहर विकासाच्या 4 विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती रंजिता चाकोते या होत्या. प्रभाग क्रमांक 5 मध्ये 1,52,00,000 रुपयांच्या 20 रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली तर सभागृह आणि विपश्यना केंद्र बांधण्याला देखील मान्यता देण्यात आली. या दोन्ही कामाला 92,00,000 रुपये खर्च होणार आहेत. त्याशिवाय पावसाळ्यापूर्वी जुन्या धोकादायक इमारती पाडण्यासही या सभेत एकमतानं मान्यता देण्यात आली. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. उजनी धरणातून सोडलेलं पाणी आज अक्कलकोट तालुक्यातील खानापूर बंधाऱ्यात पोहोचण्याची शक्यता आहे. ते थोड्याच वेळात दाखल होईल असा अंदाज पाटबंधारे विभागानं वर्तवला आहे. मागील 2 दिवसांपासून या बंधाऱ्याच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं, ते काल संपलं. आज हिरळी बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात काल स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती दीपक वैद्य हे होते. या बैठकीमध्ये शासनाकडून येणारे वेगवेगळे परिपत्रक आणि त्याची अंमलबजावणी करण्यावर चर्चा झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा वाढवणं, त्याशिवाय चालू असलेल्या कामांची गती वाढवणं, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर भर देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. भीमा नदीवरील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी त्यांनी सांगितल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद

0: देत संबंधित विभागाला सूचना केल्या. या शिष्टमंडळात प्रथमेश पाटील, अविनाश मार्तंडे, उमेश भगत आदींचा समावेश होता. मंगळवेढा शहरातील खोमनाळ नाक्यावर काल जिजामाता कृषी केंद्राला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 18 कोटी रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली असून अग्निशामक दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली होती. यात खते, बी बियाणे, फर्निचर यासह अन्य साहित्य जळालं असून शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोलापुरात सायकल रायडर्स क्लबच्या वतीनं येत्या 7 जून रोजी सायक्लोथॉन 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ रुपाली जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमात 25 आणि 50 किलोमीटर अशा 2 गटांमध्ये स्पर्धा होतील. अंतिम नाव नोंदणीची तारीख 15 मेपर्यंत असून 7 जूनला सकाळी 5:30 वाजता सोनी कॉलेज इथून या स्पर्धेला सुरुवात होईल असंही जोशी यावेळी म्हणाल्या. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 142 धावा केल्या होत्या तर प्रत्युत्तरात कोलकात्यानं 14.2 षटकात 2 बाद 147 धावा करत विजयाचं लक्ष्य सहज पार केलं. कोलकाताचा हा सलग 4था विजय ठरला. फिन एलिन हा सामनावीर ठरला. त्यांनी नाबाद शतकी खेळी करून संघाचा विजय साकारला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 39.7 दशांश तर किमान 26.6 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 91.31%. जिल्ह्यात 11वी प्रवेशासाठी 85,000 जागा उपलब्ध. शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती. जिल्हा बँकेतील नोकरभरती 70% जागा स्थानिकांना राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोतेहो, आजच्या सोलापूर दिनांकचं संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी सारी चाटी गंदी सोलापूर.
6: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
9: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
9: मोबाईल 89992 42 41 49.
10: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
11: पण तू कसा ओळखलास?
10: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
12: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: श्रोतेहो, जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
13: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा काढणीनंतर कांदा शेतात पातीसकट 3 ते 5 दिवस वाळवणं फार महत्वाचं आहे. या कालावधीमध्ये कांदा हा पातीमध्ये निर्माण झालेले आणि साठवणुकीमध्ये कांद्याला सुप्तपणा देणारे संप्रेरक हे हळूहळू पातीमधून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे 5 सुकेपर्यंत कांदा शेतात वाळवणं गरजेचं असतं.

वासा कांदा शेतात वाळवताना एक खबरदारी घेणं जरुरीचं आहे, आणि ती म्हणजे कांदा ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीमध्ये झाकला जाईल अशा पद्धतीनं कांदे जमिनीवर एकसारखे पसरून कांदा शेतात वाळवला पाहिजे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कांद्याची मान ठेवून पात कापली पाहिजे. कांदा पात सुकेपर्यंत शेतात वाळवल्यानंतर पहिल्यांदा कांद्याच्या मानेला पीळ देऊन 3 ते 5 सेंटीमीटर अर्थात सामान्यत 1 ते 1.5 इंच मान ठेवूनच कांद्याची पात कापावी. हा महत्वाचा टप्पा असून त्यामुळे पुढील काळामध्ये कांद्याचं तोंड पूर्णपणे बंद राहून सूक्ष्म जीवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणं, कांद्यातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन वजनात घट होणं, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणं यासारख्या साठवणुकीतील नुकसानींना आळा बसतो. कांद्याला अजिबात मान न ठेवता कांद्याचं तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीमध्ये ते टिकत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवतं. आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे हा कांदा 3 आठवड्याकरता म्हणजे जवळपास 21 दिवसांपर्यंत सावलीत वाळवला पाहिजे. या काळात कांद्यामध्ये साठवलेली उष्णता ही हळूहळू बाहेर पडून कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्याचं पापुद्र्यात रुपांतर होतं आणि त्याला आपण कांद्याला पत्ती सुटणं असं देखील म्हणतो. त्यामुळे या सर्व साठवणुकीमधील फायद्यांसाठी कांदा सावलीत पातळ थर देऊन 21 दिवसांकरता वाळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे.

0: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण केलं जाईल सायंकाळी 7:30 आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आज आपण जगातल्या 10 डेंजरस कीटकांची माहिती जाणून घेणार आहोत. या 10 कीटकांपैकी सगळ्यात डेंजरस असलेला कीटक आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, आपल्या सगळ्यांना त्रास देणारा. ओळखलत ना? आहो डास, मच्छर, मॉस्किटो. हो, डास हा सर्वात घातक कीटक आहे. डासामुळे दरवर्षी 10 लाख लोकांचा जगभरात मृत्यू होतो असं संशोधनाअंती आढळून आलंय. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, डासामुळे मलेरिया, डेंग्यू ताप, झिका, पिवळा ताप याचा प्रसार होतो. डासापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण काय काय उपाययोजना करू शकतो? एकतर मच्छरदाणी वापरू शकतो, गुड नाईट, कछुआ छाप कॉईल, किंवा डासांच्या आळ्या जर पाण्यातच मारायच्या असतील तर पाण्यामध्ये गंबुशिया मासा सोडावा क्रीम सुद्धा लावू शकतो. आपल्या घराभोवती असलेली सगळी डबकी, ड्रेनेज, टायरमध्ये साचलेलं पाणी, सांडपाणी याचा बंदोबस्त करून टाकावा. डासांपासून बचाव करायचा असेल तर स्वच्छता ठेवणे हा एकमेव पर्याय आहे. डेंजरस कीटकांपैकी आणखी एक कीटक म्हणजे आफ्रिकन मधमाशी. तिला म्हणतातच किलर बी. या आफ्रिकन मधमाशांना डिवचल्यास दूरच्या अंतरावरून सुद्धा त्या डंख मारतात. त्यांचा डंख जीवघेणा ठरू शकतो. ज्यांना या डंखाची अलर्जी आहे त्यांचा मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. अहो, केवळ मानवच नाही तर पाळीव प्राणी किंवा इतर प्राण्यांचा सुद्धा यांच्या डंखामुळे मृत्यू ओढवतो. डेंजरस कीटक फायर अँट म्हणजेच अग्निमुंगी. अग्निमुंगी चावली तर खूप जळजळ होते, खाच सुटते, गोल असा मोठा फोड सुद्धा येतो. याच्यावर उपाय काय तर अँटीहिस्टामाइन, ओव्हर द काउंटर स्टिरॉइड क्रीम, कोल्ड कॉम्प्रेसर वापरून घरच्या घरी उपाय करायचा. आता माहिती ऐकूया बॉटफ्लायची. हा सुद्धा डेंजरसच. याला जठरवेधी म्हणतात, म्हणजेच गॅस्ट्रोफिलस इंटेस्टिनालिस. हा

परजीवी कीटक आहो हा चक्क माणसाच्या त्वचेतच अंडी घालतो, मग त्यात आळ्या जमतात. आपल्या भारतात ग्रामीण भागात या किड्याचं प्रमाण जास्त आहे. विशेषतः लहान मुलांच्या नाकातून, त्वचेवर झालेल्या जखमेतून हा बॉटफ्लाय आतमध्ये शिरतो. प्रचंड वेदनादायक आहे. मोठी गाठ किंवा फोड निर्माण करतो. क्वचितच डोळे नाक यांच्या पोकळीतून सुद्धा आत शिरू शकतो. या किड्याची पिल्लं घोडा, गाय, म्हैस यांच्या शरीरामधल्या जठरात वस्ती करून राहतात, म्हणूनच तर यांना जठरवेधी हे नाव पडलं. फ्लीझा हा छोटासा कीटक, पण हा

0: फ्लीझा हा छोटासा कीटक, पण हा ब्यूबॉनिक प्लेग हा रोग पसरवतो. हा पिसू सस्तन प्राणी किंवा पक्ष्यांचा चावा घेऊन त्यांचं रक्त पितो. मग यामुळे अस्वस्थता, खाज, चिडचिड, ताप, टायफस, प्लेग यासारखा कोणताही आजार होऊ शकतो. या किड्यामुळे पाळीव प्राण्यांना सुद्धा रोगाची लागण होते आणि मग हे असे पाळीव प्राणी मानवाच्या संपर्कात आले की मानवाला सुद्धा रोगांची लागण होते. श्रोते हो, या लेखाचा पुढील भाग ऐकूया उद्याच्या अंकात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्र.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
3: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
4: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
3: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
5: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
6: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
7: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
8: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
8: मोबाईल 920-95-94-290.
1: वेळ सकाळी 10:30 ते 8.
9: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
10: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
9: मोबाईल 9872-710-499.
4: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
11: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
11: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940.

0: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
1: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
0: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
1: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
2: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39.
3: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77-45-80-00-18.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
4: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
5: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीनद्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
4: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
5: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.
0: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
6: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
7: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
8: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
7: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
9: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
9: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
10: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
0: अहो पण कुठं?
10: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
4: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज,
10: नाही मुदतीची बाधा,
4: नाही TDS ची चिंता,
10: नाही नूतनीकरणाची गाथा.
4: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या

0: गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
1: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
0: मोबाईल 940-51-202-74.
1: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, हो सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम. श्रोते हो, मखमली आवाजाचे बादशहा गझल सम्राट तलत महमूद यांचा आज स्मृतिदिन. 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनौ इथं जन्मलेले तलत महमूद यांनी आपल्या कोमल भावस्पर्शी आवाजाने हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच नजाकत दिली. जाये तू जाये कहां, जलते हे जिसके लिए, शामे गम की कसम यासारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांना शहेनशाहे गझल म्हणूनही ओळखलं जातं. 9 मे 1998 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आवाजातील हळूवार भावना यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो ते म्हणजे छाया या 1961 सालच्या चित्रपटातील इतरानं मुझसे तू प्यार बढा या अजरावर गीतात. सलील चौधरी यांचं संगीत, राजेंद्र कृष्ण यांचे शब्द आणि तलत महमूद, लता मंगेशकर यांच्या स्वरांनी सजलेलं हे गीत आजही रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमानं जपलं गेलंय. ऐकूया.

0: जल की धारा।
1: श्रोतेहो, आताच आपण छाया या चित्रपटासाठी तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं। संगीत सलील चौधरी यांचं होतं। याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत।

एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्झ यासह न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऍपवर आपण ऐकताय. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आययूएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात

0: वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
1: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055।

0: श्रोतेहो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गमजमत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही याची तरतूद नेमकी कशी आहे हा एक भाग, आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो.
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे, म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रुल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रुल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणनेअंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमाअंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आहे, आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पोर्टी इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत, म्हणजे टीव्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इन्स्टाग्राम पेज झालं किंवा युट्यूब चॅनल्स झाले. या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोग

0: जनतेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सरजसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगण हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेच्या परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, त्यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाहीये. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पीसी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागात मध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही,
1: असं अजिबात नाहीये. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे कुठल्याही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाही. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणनेअंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात, परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक

0: ध्येय धोरण निश्चित करत असते, तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं, त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम अशी चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, दिल खुलास हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं.

0: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट.
0: श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्रात सोशल मीडियावरही उपलब्ध आहे आमचे कार्यक्रम. आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. तेव्हा आकाशवाणी सोलापूरला फॉलो करा, लाईक करा आणि

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोतेहो, आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: या, आलात का फर्निचर बघून?
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
4: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
4: हे बघ तू,
5: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
4: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
6: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
5: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
7: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
6: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
5: काय मस्त आहे रे.
7: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
6: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
7: बरं मग तुला कुठला आवडला?
6: मला
4: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
5: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
6: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
7: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
5: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
7: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
5: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
6: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
5: हो
4: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचाच सोफा घेऊयात ना सुजय.
7: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
6: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
4: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
5: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज.
6: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर.
5: रिक्लायनर?
4: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
5: खूप आवडली.
7: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
6: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
7: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
4: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
6: हा पण सकाळी

0: नाही 10 वाजता आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
1: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
4: आताच आपण प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झाले. आता ऐकूया भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: पी सावळाराम यांची रचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो, भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता. तुमच्या

0: मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग वाट कसली पाहताय, तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.
1: तेव्हा बालमित्रांनो फोन करायला विसरू नका. हॅलो गम्मत जम्मत या कार्यक्रमासाठी आज सकाळी ठीक 11 ते 12 या वेळेत 94-22-65-17-41 या फोन नंबरवर.

राणी वर्मा यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात, संगीत शांक नील यांचं।

कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं शांक नील यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: निश्चित करा।
1: पत्ता MB चव्हाण गुरुकुल लमन तांडा कामठी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
2: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
3: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
2: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
4: किडनी स्टोन मुतखडा युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: श्रोते हो ऐकूया मंथन ही कौटुंबिक श्रुतिका। सहभाग तेजश्री कुमठेकर अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा। लेखक रजनीश जोशी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील। ऐकूया मंथन ही कौटुंबिक श्रुतिका।

0: मोहन आहेस का घरात?
1: कोण राम? अरे ये सकाळी सकाळी कुठे जाणार आहे?
2: कोण रामभाऊजी का?
0: ओ,
2: या
0: आलो.
2: अगोबाई पाऊस सुरू आहे का बाहेर?
0: मीराबाईनी आहो, आग डोंब उसळलाय नुसता, पाऊस काय?
1: इतक्या सकाळी काय झालं तरी काय म्हणतोय मी?
0: काही म्हणू नकोस, उन्हानं जीव कावलाय बघ नुसता.
2: पण भाऊजी तुम्ही तर स्विमिंग टँक मध्ये डुंबून आल्यासारखे दिसताय अगदी.
0: उखाडाच एवढा आहे काय सांगाय.
1: आणि इतक्या सकाळी तुझे कपडे भिजल्यासारखे घामटलेले आहेत.
0: अरे मला तर आयपीएल ची मॅच सुरू असल्यासारखंच वाटतंय.
2: अगो भाई म्हणजे काय?
0: अहो दिसेल तो खेळाडू चिंब भिजलेला
1: ते मैदानावर. इथं काय?
0: इथं काय? अरे रस्त्यानं फिरणारी सगळी माणसं आयपीएल मधल्या खेळाडूंसारखी भिजलेली आहेत.
2: चला बरं झालं बाई, सोलापूरकरांच्यात ओलावा नाही अशी टीका करायला आता जागा नाही राहिली.
1: हिचं आपलं तिसरंच ओलाव्याचं सोड. एवढा उन्हाळा असूनही चहाच्या टपऱ्यांवर गर्दी किती आहे बघ ना.
0: अरे बघ काय, तरी पाहिलंस का?
1: हो ना.
0: त्यासाठी दुपारी घर सोडून रस्त्यावर फिरावं लागतंय माझ्यासारखं.
2: तुम्ही उगीच का फिरता दुपारी रस्त्यावरून?
0: वहिनी थट्टा करताय का माझी? अब काम असतात म्हणून फिरतो.
1: उन्हातच काम करण्याची भलती खोड आहे तुला राम.
0: अरे बाबा खोड वगैरे काही नाही.
1: मग
0: भर दुपारी एक चक्कर मारली ना तर कळेल सोलापूरकरांचं दुःख काय असतं ते.
2: खरंय भाऊजी, अगदी खरंय तुमचं. फुटपाथवरच्या ज्यूसच्या गाड्यांवर दिसतात बरेच जण,
0: चहाच्या टपरीवर पण दिसतात.
1: हो ना, उसाच्या रसाच्या दुकानातही बरीच गर्दी असते.
0: अरे कित्येक जण एवढ्या उन्हात टोपी देखील न घालता वाहनावरून फिरतात बरं.
2: पण खरं सांगू का, असं फिरणं योग्य नाही बरं का? उन्हाचा स्ट्रोक जीवघेणा असतो म्हणे.
0: नाही ते सगळं ठीक आहे हो, पण ऐकतंय कोण इथं?
1: सांगायला गेलं तर लई शहाणाय जावे हे म्हणतात.
0: खरंय.
2: पूर्वी ना भाऊजी पाणपोया दिसायच्या बघा जागोजागी.
0: आता पाण्याचे जार ठेवलेले असतात कोपऱ्या कोपऱ्यात.
1: पण तासभरात रिकामे होतात.
0: हो
1: इतकं ऊन आहे, तहानही तशीच लागणार.
0: अरे बाबा परवा जनावरांना पिण्यासाठी केलेल्या सार्वजनिक हौदात दुपारी 2-4 कुत्री बसलेली होती.
2: हो ना, अर्थातच उन्हाचा जरा गारवा त्यांनाही हवाच की
1: हो. हो ना, सोलापूर आहेच असं जळजळीत.
0: हो ना,
1: म्हणून इथल्या एका कवीनं आपलं टोपण नाव देखील वैशाख असं घेतलं होतं.
0: हो ते होते त्र्यंबी सरदेशमुख.
1: आपल्या माधवराव पवारांना देवाज्ञा झाली.
0: हो ना रे,
1: त्यांची

0: ही कविता जिव्हाळ्याची तशीच धारधार
1: हो
2: खरंय. मी वीज होऊन जाईन दुनियेतून जाता जाता असं लिहिलंय त्यांनी.
1: कवींच्या कवितांवर त्यांच्या निवासी प्रदेशाचा परिणाम होणं स्वाभाविक आहे बरं का.
0: हे बाकी खरंय. कोकणातल्या कवींसारखी फुलांची वर्णनं आपल्या भागातल्या कवींच्या कवितांमध्ये येणार नाहीत.
1: हो
2: आपल्याकडं उन्हाळ्यात फुललेला बहावा नुसताच पहावा.
1: हो आणि झाडाला आग लागल्यासारखी लाल लाल फुले येतात ती कोणती.
0: गुलमोहर का पांघरा का धोनी.
2: बघा रामभाऊजींना सुद्धा झाडाला आग लागल्याची चूक मध्ये आवी वाटली.
1: लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला असं गदिमांसारखं मी म्हणू शकत नाही ना.
0: का राम का.
2: कारण ते गदिमान आहेत म्हणून.
1: उत्तम कवीच तशा प्रतिमा वापरू शकतो.
0: अगदी खरं.
1: आम्ही आपलं आग लागली जाळ झाला विस्तू पेटला असे शब्द वापरणार दुसरं काय.
0: असल्या उन्हाच्या काहारात दुसरं सुचणार तरी काय राम.
2: रवींद्रनाथ टागोरांसारखी प्रतिभा हवी त्यासाठी भाऊजी.
0: तुला टागोर बरे आठवले.
2: अहो परवाच त्यांची जयंती झाली ना.
1: हो दोन देशांना राष्ट्रगीत देणारा कवी आहे ह्या.
2: हो आपल्या देशाला जनगण मन आणि बांगलादेशाला आमार शोनार बांगला. बघा ना किती वैविध्य.
1: वंगभंग हा या देशाचा तेजोभंग होता तेव्हा 1905 साली लिहिले त्यांनी आमार शोनार बांगला.
0: काय त्यांची प्रतिभा.
2: खरंय.
0: काय त्यांचं जीवन. आपल्या देशाला पहिलं नोबेल पारितोषिक त्यांनी मिळवून दिलंय.
1: हो ना.
2: हो आणि देशालाच नाही तर अख्ख्या आशिया खंडातलं पहिलं नोबेल त्यांच्या नावावर आहे बरं का.
1: खरंच विलक्षण माणूस होता बरं.
0: राम मला बऱ्याचदा वाटतं
1: काय
0: त्या प्रतिभेची गुणवत्तेची माणसं पुढच्या पिढ्यात जन्मलीच नाहीत.
2: म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला.
0: बघ ना विंदा करंदीकर कुसुमाग्रज वि स खांडेकर अशी दिग्गज मंडळी पुन्हा जन्मली नाही.
1: बरोबर आहे बरोबर आहे मोहन तुझं. त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये लोकमान्य टिळक गोखले रानडे महात्मा फुले गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी महान प्रतिभेची माणसं जन्मली ना.
2: हो ना अगदी खरंय. आणि त्यानंतरच्या पिढीत म्हणजे साधारण 1920 ते 1940 दरम्यान अनेक गुणी माणसं जन्माला आली.
0: हो ना 1980 किंवा 1990 नंतर अशा गुणवत्तेची माणसं अपवाद वगळता नाहीतच.
1: 2000 नंतरही तशीच परिस्थिती आहे मोहन.
0: खरंय.
2: अगदी तसंच काही म्हणता येणार नाही खरं. अमेरिकेचं डिजिटल साम्राज्य उभं करणारी सुंदर पिचाई आणि त्यांच्यासारखी माणसं भारतातलीच की हो.
1: अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं वेगळ्या फील्डमध्ये त्या प्रतिभेची माणसं जन्मली असं म्हणायचं.
2: बरोबर.
0: ही बरोबरच आहे म्हणा. पण टागोर ते टागोरच.
1: हो
0: त्यांची बरोबरी कुणी काढू शकणार नाही राम.
2: ते मात्र अगदी मान्य.
1: अरे वा आज दोघांचं चक्क एकमत झालं. ते कसं काय.
0: उन्हाचा परिणाम. दुसरं काय.
1: उन्हाचा काय संबंध त्याच्यामध्ये.
0: भांडत बसलं तर तोंड वाळतं. मग कशाला शब्द खर्च करा असं वाटतं.
1: वा वा वा वा तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. नाहीतरी उन्हामध्ये पांगारा फुलला असता इथं
2: काही नाही. हो तसं काही होत नाही. सरबत करून ठेवलंय फ्रीज मध्ये.
1: वा
2: ते पीत बसतो अधून मधून.
1: पण प्रॉपर सोलापूरच्या लोकांना उन्हाची तीव्रता कितीही असली ना तरी ते सहन करण्याची ताकद त्यांच्या आतूनच असते बरं का.
2: खरंय.
0: प्रॉपर म्हणजे.
1: अरे प्रॉपर म्हणजे इथंच जन्मलेल्या इथंच वाढलेल्या आणि इथंच राहणाऱ्यांना.
2: तसं काही नाही भाऊजी. सहन करण्याची ताकद सगळ्यांमध्येच असते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा.
0: हो तो वन लाइनर आहे ना.
1: हो
0: पुरुष म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे सहनशक्ती.
1: वा अलीकडे पीजी देखील वन लाइनर म्हणून खपवतोयस तू.
2: आणि रोस्टिंगच्या नावाखाली कसलं वाभाडं काढतात एकमेकांचं. हो
1: ते पाहायला तरुणाई गर्दी करते खूप बरं.
0: आमच्या लहानपणी नकलाकारांना गर्दी व्हायची.
1: हो
2: हे रोस्टर एकपात्रीच असतात ना.
1: आपले कवी माधव पवार आणि त्यांचे वडील देखील नकलाकारच होते बरं.
0: हो ना. गणेशोत्सवात त्यांच्या नकला पाहिल्या आहेत मी.
1: हो ते वेगवेगळे आवाज काढत.
0: त्यात मजा होती प्रतिभा होती गुणवत्ता होती वेगळी कला होती राम.
2: तेच म्हणते मी. आता नम्रतेचा आव आणून उद्धटपणा करतात रोस्टिंग एकपात्री प्रयोग करतात.
0: गेला तो काळ.
1: खरे
2: लढाऊ वृत्ती पाहिजे असे सुस्कार सोडून कसं चालेल.
1: उन्हाला घाबरणाऱ्यांनी असं बोलू नये.
0: अरे चा तुझे कपडे वाळले की.
1: मग काय मी काय हावदात डुंबत नव्हतो बसलो. इतकी गरमागरम चर्चा सुरू होती नुसतीच.
2: म्हणजे वायफळाचा मळा असं म्हणायचंय का तुम्हाला भाऊजी.
1: नाही सोलापूरची माणसं जशी वायफळ जाणारी नाहीत.
0: अगदी खरंय. महाराणा प्रतापांचं

0: सारखा पराक्रम करणारी आहे.
1: कसं बोललात अगदी
2: आज अगदी एकमत होतंय या प्रत्येक गोष्टी तुमच्या दोघांचा.
0: नाही होणार. महाराणा प्रतापांचा पुतळा आहे सात रस्त्याला, आज त्यांची जयंती, तो आठवण देत असतो पराक्रमाची.
2: खरे खरे
1: म्हणजे त्यांच्यासारखा पराक्रम गाजवण्याची.
2: हो ना, एरवी सोलापूरच्या उन्हात वावरण्याचा पराक्रम तर आपण करतोच. आता थोडा प्रतिभेचा व्यायाम आणि बुद्धीचा पराक्रम दाखवण्याची वेळ आली आहे.
0: म्हणजे काय रे राम?
2: म्हणजे इथलं आयटी पार्क सोलापूरच्याच तरुणांनी भरलं पाहिजे. इथल्या नाट्यगृहात सोलापूरचीच नाटकं झाली पाहिजेत आणि इथल्या साहित्य मंडळामध्ये इथल्याच कवी साहित्यिकांच्या साहित्याची पारायणं झाली पाहिजेत.
0: अगदी बरोबर आहे.
1: हे बाकी अगदी खरं आहे. हा भाऊजी, सोलापुरात उणीव म्हणून कशाची नाहीच.
2: हो ना,
0: सध्या देवाधिकांचे खूप उत्सव, नामसप्ताह सुरू आहेत, अनेक कीर्तन प्रवचन होत आहेत.
2: हो ना,
0: त्या अध्यात्माच्या जोडीला संत चोखा मेळ्यांसारखी कृतिशील प्रतिभा दिसली पाहिजे.
2: दिसेल दिसेल मोहन, दिसेल बरं. एक दिवस सोलापूर सगळ्या महाराष्ट्रात अव्वल झालेलं दिसेल.
0: हे भाषणातलं वाक्य झालं.
1: नाही, इथल्या तरुणांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवलं होतं, आता ते अशीच प्रगती साधतील बघा तुम्ही.
2: हो, सध्या तरी गुणी तरुणाई पुण्या मुंबईला किंवा बेंगळुरूला पळतीय असं दिसतंय.
0: थोडं थांब, सोलापूर शिवाय पर्यायच नाही उरणार यांना.
2: हो ना, आशावादी असावं माणसानं. उन्हात आलेल्या माणसाला केवळ फ्रीज मधल्या सरबताची माहिती असून काय उपयोग ना.
1: अगं बाई, लक्षातच नाही आलं माझ्या भाऊजी, सरबत देऊ ना.
2: हे काय विचारणं झालं? कमालच आहे तुमची.
1: तुम्हाला देणारच आहे हो, पण यांना विचारलं
2: का. हो मोहनराव, घेणार का?
1: सकाळपासून चार वेळा प्यालेत म्हणून विचारलं.
0: आता होऊ दे पाचव्यांदा. कस
2: तुम्ही म्हणाल तसं.

श्रोतेहो, आताच आपण मंथन ही कौटुंबिक श्रुतिका ऐकली. सहभाग होता तेजश्री कुमठेकर, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा. लेखक रजनीश जोशी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 8:30 वाजत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. चौदापदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन

एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एएमएमके पक्षाचे नेते टी टी व्ही दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार एस कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर एएमएमकेचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी एएमएमकेचा टीव्हीकेला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या 2 देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक
पूर्ववत करणं हा युद्ध संपून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराण

0: करण्याने म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, यूएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाचा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहेद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझौ इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडे राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. काही दिनविशेषासह ऐकूया मराठी गाणी.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

श्रद्धेय ऐकूया काही दिनविशेष. आज 9 मे शौर्य स्वाभिमान आणि अदम्य धैर्याचं प्रतीक मानले जाणारे मेवाडचे महान योद्धे महाराणा प्रताप यांची आज जयंती. श्रोतेहो, त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानातील कुंभलगड दुर्ग इथं झाला. महाराणा उदयसिंह आणि राणी जीवत कंवर यांचे ते सुपुत्र होते. लहानपणी त्यांना किका या नावानं ओळखलं जायचं. 1 मार्च 1572 रोजी महाराणा प्रताप मेवाडच्या गादीवर विराजमान झाले. मोगल सम्राट अकबराचे अधिपत्य स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आणि स्वाभिमानासाठी अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. श्रोतेहो, 1576 मधील हळदीघाटच्या युद्धात त्यांनी शौर्याची पराकाष्ठा दाखवली. युद्धानंतरही त्यांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवत अनेक किल्ले पुन्हा पुन्हा जिंकले. त्यांचा विश्वासू घोडा चेतक याचाही इतिहासात विशेष उल्लेख केला जातो. 19 जानेवारी 1597 रोजी महाराणा प्रताप यांचं निधन झालं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्या महान योद्ध्यास विनम्र अभिवादन.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची रचना आपण ऐकली. संगीत सी. रामचंद्र यांचं होतं.

श्रोतेहो, आज 9 मे शिक्षण महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज आहे स्मृतिदिन। त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज इथं झाला। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि सत्यशोधक विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या कार्यावर होता। ग्रामीण भागातील दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे या विचारातून त्यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली। स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हा संदेश देत त्यांनी शिक्षणासोबत समता, श्रम प्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची मूल्य रुजवली। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कर्मवीर ही पदवी देण्यात आली। भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानंही त्यांना सन्मानित केलं। 9 मे 1959 रोजी त्यांचं निधन झालं। आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। श्रोते हो, आज शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षण, ज्ञानदान आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणारं एक सुंदर गीत ऐकूया।

1999 या चित्रपटासाठी रचना आपण ऐकली. गीतरचना होती जगदीश खेबूडकर यांची, संगीत आणि गायककार होते सुधीर फडके. श्रोते हो, ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 9 मे 1937 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रेवंडी इथं झाला. नयन तुझे जादूगार हे नाटक लीलाधर कांबळी यांच्या नाट्यप्रवासात महत्वाचा टप्पा ठरला. मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली. हसवा फसवी मधील वाघमारे, वात्रट मेले, वस्त्रहरण, बेदुणे 3 यासारख्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नोकरी सांभाळत त्यांनी रंगभूमीवरील प्रवास सुरू ठेवला आणि छोट्या मोठ्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतून अभिनय केला. विनोदी अभिनयातही सुसंस्कृतता आणि सहजता जपणारे कलाकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या अभिनय आणि रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 2 जुलै 2020 रोजी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन. ऐकूया नयन तुझे जादूगार या नाटकातील हे नाट्यपद.

केला जातो। काही पक्षी हजारो मैल स्थलांतर करतात तर काही पक्षी आयुष्यभर एकाच परिसरात राहतात। अशा पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासांची जपणूक करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। 2015 पासून भारतात हा उपक्रम सुरू झाला। याच दिवशी जगभरात ग्लोबल बिग डे साजरा केला जातो, ज्यामध्ये एका दिवसात जास्तीत जास्त पक्षी प्रजातींची नोंद केली जाते। पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे। पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा दिवस संदेश देतो।

अरविंद पिळगावकर यांच्या स्वरात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं, तर नाटक होतं नयन तुझे जादूगार. श्रोते हो, आज प्रदेशनिष्ठ पक्षी दिन साजरा

0: श्रोतेहो, प्रवीण दवडे यांची रचना आपण ऐकली श्रेया घोषाल यांच्या आवाजात, संगीत मिलिंद जोशी यांचं होतं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: श्रीमन्महांगणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95.

0: 24, 25, 59.
1: ഇഷ്ടദേവതാഭ്യോ നമഃ കുലദേവതാഭ്യോ നമഃ.
2: श्रोतेहो, अजूनही काही दिन विशेष आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा, जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
4: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
8: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
9: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
4: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा।

0: कोल्हापूर, संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
1: श्रोते हो, आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: श्रोते हो, काही दिनविशेष अजूनही जाणून घेऊया. आज 9 मे मराठी चित्रपट सृष्टीत तमाशापटांना मानाचं स्थान मिळवून देणारे आशय घन आणि लोकाभिमुख चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून अनंत माने यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आज त्यांचा स्मृतिदिन. सांगते ऐका एक गाव बारा भानगडी, मानिनी, लक्ष्मी, सुशीला, पिंजरा यासारख्या गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला. चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या या दिग्गज दिग्दर्शकाला आज आपण विनम्र अभिवादन करूया.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर. कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.
0: तेव्हा बालमित्रांनो, फोन करायला विसरू नका हॅलो गम्मत जम्मत या कार्यक्रमासाठी. ठीक सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत फोन नंबर आहे 94-22-65-17-41.

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो, काही दिनविशेषासह मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। 9:15 झाली आहेत।
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: शिदोरी संस्कारांची ज्योती, निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5 ते 12 मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। 5 ते 9 उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 66 39।
1: आता ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: वाह काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार।
2: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात।
1: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
3: श्रोते हो नमस्कार, खमंग रुचकर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी तेजश्री
0: आणि मी रेखा
3: आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत।
0: तेजश्री आता ऊन तर जास्तच पडतंय नाही का
3: हो,
0: तर आपण वेगवेगळे लस्सी ट्राय केलेले आहेत, वेगवेगळे पेय आपण ट्राय करतोय, तर आज तू नवीन काय सांगणार आहे आजच्या खमंग रुचकर मध्ये?
3: आज ना मी कुल्फी सांगणार आहे आणि ती सुद्धा घरच्या घरी।
0: अरे वा, बामगुळा खाऊन पण खरंच खूप दिवस झाले, पण आता तू कुल्फी सांगणार आहेस खरंच मला फार आनंद झालाय।
3: आणि ह्या उन्हात ना अशी थंडगार कुल्फी दुपारच्या वेळेत खायला काय मजा येईल ना,
0: मस्तच।
3: सांगू साहित्य कृती?
0: हो सांग ना।
3: आता आपल्याला लागणार आहेत काजू बदाम आणि हे आपल्या आवडीनुसार ठरवायचं, पण साधारण एक 8-10 बदाम आणि 8-10 काजू
0: बर
3: भिजत घालायचे आणि त्यानंतर घ्यायचं 1/2 लिटर दूध
0: बर
3: आणि लागणारे आपल्याला 1 वाटी साखर आणि वेलचीपूड। अगदी मोजक साहित्य आहे।
0: साहित्य मी पुन्हा एकदा सांगते बघ बर का, आपल्याला लागणार आहे 1 वाटी भर काजू आणि बदाम, 1/2 लिटर दूध, त्यानुसार साखर आणि वेलचीपूड।
3: अगदी बरोबर।
0: आता कृती पटकन सांग।
3: हा आता कृती, हे बघ, आधी आता बदाम आणि काजू भिजत घालायचे, तोपर्यंत इकडं 1/2 लिटर आपण दूध घेतलं आहे ते तापवायला ठेवायचं आणि ते ढवळत राहायचं सारखं, दुधाला घट्ट होऊ द्यायचं, ढवळत राहायचं। दूध साधारण 1/2 लिटरचं थोडं कमी झालं पाहिजे इतपत ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा।
0: ओके,
3: आता दुसऱ्या पॅनमध्ये 1/2 वाटी साखर घ्यायची, पाणी घालायचं नाही, डायरेक्ट साखर पॅनमध्ये घालायची आणि त्याला ढवळत राहायचं बारीक गॅसवर आणि ती साखर ना अशी कॅरमलाइज व्हायला लागते, म्हणजे चॉकलेटी चॉकलेटी होऊन अशी त्याचा कलर बदलतो आणि ती विरघळायला लागते आपोआपच। पाणी अजिबात घालायचं नाही त्याच्यामध्ये।
0: ओके,
3: आणि साधारण असं पातळ चॉकलेटी असं मिश्रण तयार झालं, गॅस बंद करून टाकायचा आणि ते मिश्रण आपण दूध जे आपण आटवून ठेवलंय ना त्यामध्ये घालायचं
0: बर।
3: आता काजू बदाम जे आपण भिजवून ठेवलेले आहेत त्याची पेस्ट करायची मिक्सरला आणि ती सुद्धा आपल्या या सगळ्या मिश्रणामध्ये घालायची। हा झालं, आता हे सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं, नॉर्मल होऊ द्यायचं टेम्परेचर त्याचं, की मिक्सरला छान बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची,
0: म्हणजे पुन्हा एकदा ते सगळं
3: फिरवायचं मिक्सरला। आणि आपल्याकडे जो मोल्ड कुल्फी मोल्ड असेल किंवा समजा कुल्फी मोल्ड नसेल तर आपल्या घरात जे स्टीलचे आपले छोटे छोटे पेले असतात ना पाणी प्यायचे, त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरायचं, वरून अल्युमिनियम फॉइल लावायचं आणि कुल्फीची काडी त्याच्यामध्ये अशी टिक ठेवायची, हे सगळं 7-8 तास डीप फ्रीजला ठेवायचं, 7-8 तासानंतर बाहेर काढायचं, मस्त गारेगार कुल्फी घरच्या घरी तयार।
0: अरे वा, ही जी तू कुल्फी आज सांगितली ना, मी ते उद्या नक्कीच ट्राय करणार आहे।
3: नक्कीच, सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि उन्हाळा पण सुरू झालाय, दोन्हीचा आनंद आपण घेऊ शकतोय।
0: अगदी। तर आजच्या खमंग रुचकरच्या कार्यक्रमातून मी रेखा
3: आणि मी तेजश्री
0: आपला निरोप घेतोय।
3: नमस्कार।
0: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
1: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार।
2: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात।
1: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
4: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोतेहो सकाळचे 9:20 आणि 20 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया क्रमशः अभिवाचन।
5: चला जाऊया ट्रेकिंगला। या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया।

श्रोतेहो, महाराष्ट्राच्या पश्चिम भागातली सह्याद्रीची रांग कोकणच्या किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशी उत्तर दक्षिण पसरलेली आहे. तिला पश्चिम घाटही म्हणतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेला राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक केरळपर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या दिसतात. सह्याद्रीच्या मुख्य रांगांमध्ये सप्तशृंगी, ड्यूक स्नोज, कळसुबाई असे

उंच सुळके किंवा सह्याद्रीच्या उतारावर असलेले वनाच्छादित लांबच लांब पट्टे, पायथ्याशी पसरलेली दऱ्याखोऱ्यांमधली निबीड अरण्य, अधूनमधून दिसणारे नदी प्रवाहांचे शुभ्र स्रोत आणि खळखळणारे धबधबे ही निसर्गाची देणगी विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खुलून दिसते. या भागातील लोणावळा, महाबळेश्वर तसंच आंबाघाट आणि आंबोली घाटातली जैवविविधता समृद्ध आहे. मध्य महाराष्ट्राच्या कोरड्या आणि निमकोरड्या डोंगराळ भागातली बरीच वनसंपदा खालावलेली असली तरी अजिंठा, महादेव, पुरंदर या रांगांच्या दऱ्याखोऱ्यांमधली वनश्री पावसाळ्यात रमणीय दिसते. सातपुड्यातील तोरणमाळ, मेळघाटातील चिखलदरा, मराठवाड्यातील म्हैसमाळ यांचे परिसर देखील प्रेक्षणीय आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक दोन दिवसीय पदभ्रमण मोहिमा आखणं ही आता वीकेंड ऍक्टिव्हिटी झाली आहे. सह्याद्रीतल्या वर्षासहली देखील नित्याच्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ 550 किल्ले आहेत, त्यातले बहुतेक डोंगरांवरचे तर 25 एक सागरी दुर्ग आहेत. मराठ्यांचा वैभवशाली इतिहास, त्यातल्या छत्रपती शिवरायांसारख्या महाप्रतापी राजापासून ते बाजीप्रभू, तानाजी यासारख्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या कथा, अगदी हिरकणीसारख्या सामान्य स्त्रीनंही प्रसंगी केलेलं विलक्षण साहस इथल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरत आलेलं आहे. त्या इतिहासाची ज्वलंत अनुभूती आजच्या तरुणांना मिळावी म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, निनाद बेडेकर यांच्यासारख्या इतिहासप्रेमींनी तरुणांना घेऊन गड किल्ल्याच्या भ्रमंतीला प्रारंभ केला. आजही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव या गडांवर असतानाही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशी भ्रमंती फार मोठ्या प्रमाणावर होते. सह्याद्रीतल्या प्रस्तरारोहणाच्या म्हणजेच रॉक क्लाइम्बिंगच्या मोहिमा देखील विलक्षण लोकप्रिय आहेत. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण इथून होते. उत्तरेकडून सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न पर्वत रांगांमध्ये प्रवेश करताना सीमारेषेसारखी डोंगरांची दुहेरी रांग पूर्व पश्चिम आडवी पसरलेली दिसते. त्यांना सेलबारी रांग आणि डोलबारी रांग असं म्हणतात. त्यातल्या सेलबारी रांगेवर मांगीतुंगी, ज्यांची उंची 3136 फूट आहे, हे सुळके द्वारपालासारखे उभे आहेत, तर त्यांच्या आजूबाजूला तांबोळ्या, रतनगड वसलेले आहेत. डोलबारी रांगेवर मोरा, मुल्हार, हरगड, सालोटा, साल्हेर असे गड आहेत. यांची उंची साधारणपणे 4000 फुटांपासून 5000 आहे. सटाणा इथून गिरीभ्रमणाला प्रारंभ करून 4-5 दिवसात हा संपूर्ण परिसर पादाक्रांत करता येतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून निघून पश्चिमेकडे गेलेली सेलबारी रांग मांगीतुंगीनंतर संपते. तिथून पुढे गाळणा टेकड्या सुरू होतात. या टेकड्या पूर्वेकडे धुळ्यापर्यंत पसरलेल्या आहेत. त्यावरच या परिसरातले किल्ले आहेत. त्यापैकी पिसोळ, डेरमाळ आणि कंक्राळा हे किल्ले लहानशा डोंगररांगांवर आहेत. त्यांची उंची साधारणपणे 3500 फुटांच्या आसपास आहे, मात्र कंक्राळा 2500 फुटांपर्यंत आहे. याच परिसरातले सोनगीर, लळिंग, गाळणा, भामेर हे किल्ले विस्तीर्ण पठारावर विखुरलेल्या एकांड्या टेकड्यांवर उभारलेले आहेत. त्यांची उंची 1000 फुटांपासून 2500 आहे. धुळे जिल्ह्यातल्या सोनगीरपासून सुरू होणाऱ्या या गिरीभ्रमण मोहिमेकरता साधारण आठवड्याचा कालावधी पुरतो. नाशिक जिल्ह्याच्या सुरगणा तालुक्यातून सह्याद्रीची एक डोंगर रांग पूर्वेकडे जाते. चांदवडपर्यंत येऊन ती तुटते. मग तशीच पुढे मनमाडपासून पुन्हा सुरू होऊन अंकाईच्याही पुढे जाते. या रांगेला सातमाळा रांग म्हणतात. हीच रांग चाळीसगाव जवळून पुन्हा सुरू होऊन थेट अजिंठापर्यंत जाते. रांगेच्या या भागाला अजिंठा रांग म्हणतात. सातमाळा रांगेत अचलापासून चांदवडपर्यंत तब्बल 11 किल्ले आहेत. वणीपासून जवळच्या अचला गावातून या गिरीभ्रमणाला प्रारंभ करून साधारण आठवड्याच्या कालावधीत अचला, अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंडा, जवळ्या, रवळ्या, धोडप, कांचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई, चांदवड हे गड पालथे घालता येतात. यांची उंची साधारणपणे 3000 फुटांपासून 4500 आहे. मनमाड परिसरातल्या अंकाई, टंकाई आणि गोरखगडची पायी सफर अवघ्या एका दिवसात होते. चाळीसगाव जवळच्या पाटणे गावातून पदभ्रमण करत कन्हेरगड, पेडकागड, राजदेहर, अंतूर, सुतोंडा, अवासगड, बैतुलबारी हे किल्ले आणि अजिंठा, पितळखोरे, गौताळा ही लेणी 4-1 दिवसात पाहून होतात. नाशिकच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या उत्तरेला त्र्यंबक रांग पसरली आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून फुटून पूर्वेला गेलेली ही रांग ब्रह्मगिरी आणि अंजनेरी यांच्यामध्ये खंडित झालेली आहे.

या रांगेच्या पहिल्या टप्प्यात बसगड किंवा भास्करगड, हरिहर म्हणजेच हर्षगड आणि ब्रह्मगिरी हे गड वसलेले आहेत. यांची उंची साधारण 3,500 ते 4,000 फुटांपर्यंत आहे. अंजनेरीनंतर या रांगेचे दोन फाटे फुटतात. त्यापैकी एक आग्नेयेकडे जातो ज्यावर अंजनेरी आणि घरगड आहेत, तर दुसऱ्या ईशान्येकडे जाणाऱ्या रांगेत पांडव लेणी कोरलेली आहेत. या रांगेतल्या 4-5 दिवसांच्या भटकंतीला कसारा किंवा बसगड इथून सुरुवात करता येते. इगतपुरी परिसरातून जाणाऱ्या सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेतल्या थळ खिंडीपासून म्हणजेच कसारा घाटापासून पूर्वेकडे पसरलेल्या सह्याद्रीच्या फाट्याला कळसुबाई रांग म्हणतात. या रांगेच्या पूर्वेकडच्या भागात बितन, पट्टा, औंढा, आड हे किल्ले येतात. त्यांची उंची 3,500 ते 4,000 फुटांपर्यंत आहे. डोंगर माथ्यापर्यंत आलेल्या वाटा आणि माणसांची वर्दळ यामुळे या गडांची भ्रमंती सोपी आहे. मात्र पश्चिमेकडच्या दुसऱ्या भागातले कुलंग, मंडण, अलंग हे किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. त्यांची उंची साधारणपणे 4,800 फुटांची आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर याच भागात येतं. घनदाट जंगल, दुर्गम वाटा, निर्मनुष्य प्रदेश यामुळे या परिसरातली भटकंती आव्हानात्मक आहे. मुळा नदीच्या खोऱ्यात घनचक्कर, आजोबा, हरिश्चंद्रगड या महाकाय डोंगरांच्या परिसरात कलाड, भैरव आणि कुंजर हे दुर्ग आहेत. या खोऱ्यात भंडारदऱ्याहून कात्राबाईच्या खोऱ्यातून किंवा हरिश्चंद्रवरून पाचनाई मार्गे चालत उतरता येतं. याकरता 4 दिवस पुरतात. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरून जाताना पूर्वेकडे फुटणारे दोन उपफाटे ओलांडावे लागतात. त्यापैकी घनचक्करची रांग कात्राबाईच्या खिंडीतून आणि सह्याद्रीच्या सर्वात लांब उपफाट्यांपैकी असलेल्या बालेश्वर बालाघाट रांगेतून हरिश्चंद्रगडावरून ओलांडावी लागते. कळसुबाई ते हरिश्चंद्रगडापर्यंतचा टप्पा अवघड वाटा, दाट जंगलं, मार्गातल्या नद्या, ओढे, नाले, निर्मनुष्य वाटा यामुळे साहसी भटकंतीकरता आदर्श आहे. दुसऱ्या टप्प्यातली भ्रमंती तुलनेनं सोपी असली तरी किल्ले, लेणी, प्राचीन घाटमार्ग यामुळे संस्मरणीय होते. कळसुबाईचं शिखर जिची उंची 5,400 फूट आहे, शिवाय रतनगड, हरिश्चंद्रगड, नाणेघाट, जीवधन, कुकडेश्वर, सावंड, शिवनेरी असे गड किल्ले आठवडाभरात फिरून होतात. भीमाशंकर परिसराच्या 6-7 दिवसांच्या भटकंतीत कुकडेश्वरपासून सुरुवात करून ऐन घाट माथ्यावरचा ढाकोबा डोंगर आणि दुर्ग किल्ला पाहून कोकणात उतरता येतं. तिथल्या गोरखगड, सिद्धगड यांना भेट देऊन पुन्हा घाट चढून भीमाशंकर गाठता येतं. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरून लोणावळा विभागातून भटकंती करताना खूपच मजा येते. अनेक घाटवाटा इथं आहेत. दुर्गांची तर एक साखळीच आहे. कार्ला, भाजे, बेडसा, कोंडाणे अशी महाराष्ट्रातली अत्युत्तम लेणी आहेत. हिरवाई तर आहेच, पण धरणांमुळे तयार झालेले मोठमोठे जलाशय देखील आहेत. साधारण 8-1 दिवसात ढाक, भीमगड, राजमाची, कोंडाणे लेणी, कार्ले लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, बेडसा लेणी, तिकोना किल्ला, तुंग किल्ला, कोरीगड, तेलबैला, घनगड, सुधागड किंवा भोरपगड आणि खडसांबळे लेणी यांची सफर होते. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या मुख्य रांगेतून सह्याद्रीच्या दोन रांगा निघून पूर्वेला पसरत गेलेल्या आहेत. त्यापैकी पहिली रांग लहान आहे आणि त्यावर तोरणा किंवा प्रचंडगड आणि राजगड वसलेले आहेत. दुसरी रांग दूरवर पसरत गेलेली आहे. तिला भुलेश्वर रांग म्हणतात. त्यावर सिंहगड म्हणजेच कोंढाणा, पुरंदर, मल्हारगड उभारलेले आहेत. लिंगाणा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहे, तर रायगड किल्ला मुख्य रांगेपासून पूर्णपणे सुटावलेल्या पश्चिमेकडच्या डोंगरावर विराजमान आहे. 8-10 दिवसांच्या गिरीभ्रमणात हा परिसर पादाक्रांत करता येतो. पुणे जिल्ह्यातल्या भोरजवळच्या बाजारवाडीपासून सुरुवात करून 7 दिवसात दक्षिणेकडचे रोहिडा किंवा विचित्रगड, रायरेश्वर, केंजळगड, कमळगड असे गड करत तिथून उत्तरेकडे मोहरा फिरवून चंद्रगड म्हणजेच ढवळ्या, मंगळगड म्हणजेच कांगोरी करून शिवथरघळीच्या परिसरात भ्रमंती पूर्ण करता येते. हा सगळा मार्ग कोकणातून महाड मार्गे वरंध्याला येऊन उलट्या क्रमानं पूर्ण करणंही शक्य आहे. सह्याद्रीतल्या जंगलांची वारेमाप तोड झालेली असली तरी महाबळेश्वरच्या पश्चिम भागात म्हणजेच जावळीच्या खोऱ्यात अद्यापही घनदाट म्हणता येईल असं जंगल आहे. अर्थातच वन्य प्राण्यांचा वावर देखील आहे, त्यामुळे या परिसरातली भटकंती रोमांचक ठरते. महाबळेश्वर, प्रतापगड, मकरंदगड, वासोटा म्हणजेच व्याघ्रगड,
चक्रदेव यांच्या भ्रमण

नंतर कोकणात उतरून कोकणात उतरलेल्या सह्याद्रीच्या रांगेवर बसलेले रसाळगड, सुमारगड, महिपतगड या दुर्ग त्रिकुटाला भेट देता येते. याकरता साधारण आठवडा पुरावा.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रद्धेहो, यानंतर ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत। 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रवेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोत्याहो, सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशिकी या चित्रपटासाठी कुमार सानू यांच्या आवाजात नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत.

0: या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं गीत होतं समीर यांचं, गायक कलाकार होते कुमार सानू.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
4: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.
0: श्रोते हो, चित्रपेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा स्वर होता. चित्रपट होता कयामत से कयामत तक.

श्रोतेहो जाणून घेऊया आजच्या काही कार्यक्रमांविषयी. आज सकाळी ठीक 10:30 वाजता स्वरयात्री हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये हिमांशू गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू. सकाळी 11 वाजता मराठी गाणी तर 11:30 वाजता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम तर दुपारी 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया

आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं श्यामराज यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट जानी तमन्ना, गायक कलाकार होते उदित नारायण रंजनाणी सहकारी. श्रोते हो, चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया

कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. चित्रपट होता राजू बन गया जेंटलमॅन. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चित्रपेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया स्वरयात्री हा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूया हिमांशु गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री. श्रोतेहो नमस्कार. स्वरयात्री या कार्यक्रमात मी कृपा
1: आणि मी विद्या,
0: आम्ही दोघीही तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतोय. आपण संवाद साधतोय डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी आणि जाणून घेत आहोत त्यांचा हार्मोनियमचा आणि बासरी वादनाचा प्रवास. सुरांच्या निकट असणारे असे आपले हे कलावंत.
1: आपल्या आजच्या भागामध्ये सर मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
0: वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत असतानाही मन सतत आपलं सुरांमध्ये रमलेलं होतं. बालपणापासून सुरू झालेला हार्मोनियमचा प्रवास आणि नंतर बासरीची साथ ही एक प्रकारची साधनाच म्हणावी लागेल. अशीच आपली ओळख घडत गेलेली आहे आणि शास्त्रीय संगीत हे केवळ छंद नाही तर आपल्या आयुष्याचा तो आत्मा आहे असंच आपल्या बोलण्यातून कायम हे जाणवतं. गेल्या भागातही आपण खूप छान विस्तृतपणे आपल्या बालपणाविषयी सांगितलेलं आहे आणि आपण हार्मोनियमचे दोन खूप छान पीसेस आपण वाजवून दाखवलेले आहेत. तर आपण आता पुढच्या आपल्या

0: बासरी वादनाच्या कलेकडे वळणार आहोत.
1: हार्मोनियम वादनाकडून एक हे वेगळंच वळण हवं हवंस असं बासरीच्या बाबतीतलं झालेलं आहे, तर कसं तिकडे वळले गेलात?
2: हा खरं तर हार्मोनियम पासून बासरी हा प्रवास खूपच अनपेक्षित आहे. हार्मोनियम प्रवास जो काही आहे त्याच्यापासून बासरीकडे वळणं हे माझं ऍक्च्युली खूपच अनपेक्षित आहे. कारण त्याचं असं झालं की आम्ही कॉलेज 12वीचं पास झाल्यानंतर आम्ही 2-3 मित्र असे आम्ही दरवेळेला ठाण्यात इकडे तिकडे भेटत असायचो, तेव्हा त्यापैकी एकाचा मोठा भाऊ हा बासरी शिकत होता.
1: अच्छा.
2: तर आम्ही स्कूटर वगैरे फिरताना एकदा तो म्हणाला की संध्याकाळी त्याच्या क्लासची वेळ झाली असेल, आपण त्याला पिकअप करूया. म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर नेहमीप्रमाणे तो ऍक्च्युली वेळेवर यायचा, पण तेव्हा तो आला नाही वेळेवर. म्हणून आपण थोड्या वेळ आम्ही दोघांनी वाट बघितली. त्याच्यानंतर म्हणाला आपण एक जाऊ काम करू, क्लासमध्ये जाऊया, बघूया किती शिल्लक आहे क्लास, म्हणजे त्याला तसं सांगता येईल की बाबा तू स्वतःचा स्वतः ये किंवा काही. तर जेव्हा त्या निमित्ताने मी त्या बासरीच्या क्लासमध्ये पाय ठेवला, जिकडे आमचे विवेक सोनार गुरुजी आणि काही सिनियर विद्यार्थी असे त्यांच्या काहीतरी फ्रेश चालले, म्हणजे ऍक्च्युली गुंगले होते त्याच्यामध्ये, म्हणून वेळेचं काही भान नव्हतं त्यांना की एखादा राग चाललेला की ते काहीतरी त्यांच्या बासरीवर काही फ्रेज वाजवत होते. त्याच्यानंतर सिनियर मंडळी ती त्यांच्या परीने त्या फ्रेजेस बासरी उमटवत होती. आणि जो काही असा माहोल झाला होता त्याच्याने मला जे वेळ लागलं, म्हणजे खरोखर वेळच लागलं की खरंच होऊ शकतं की जर असं काही चालू असेल तर वेळेचं कोणाला भान, कोणाला असं वाटेल तरी का घड्याळाकडे बघावं असं किंवा काय. तर तेव्हा जे असं मी त्या वातावरणाशी प्रेमात पडलो, पण मी मला हिंमत नाही झाली सरांना त्यावेळेला भेटायची, कारण ते उगाच त्यांना डिस्टर्ब केल्यासारखं झालं असतं. सो अजून तिथेच आम्ही थोडा वेळ थांबलो, मग त्याला तो घेऊन वगैरे घरी आला. त्याच्यानंतर मी ह्या ना त्या निमित्ताने त्याच्या घरी जायला लागलो मुद्दामून की आपण बासरी वाजून बघूया ना, काय कळेल तरी आपल्याला. तर स्वरज्ञानाचा तिकडे मला थोडा फायदा झाला, पण इनिशियली जवळपास एक महिनाभर ती बासरी नुसती फुंकून बघितली. म्हटलं मी कशी काही काहीही केलं तरी त्याच्यातनं काही आवाज यायला तयार होईना बासरीतनं. मग हळूहळूच ते मला स्वतःलाच टेक्निक थोडं सापडायला लागलं, त्याच्यामुळे खूपच असं हिसिंग युक्त का असे ना, पण काहीतरी हवा त्याच्यातनं यायला लागली. आणि त्या भावाकडनंच मी बेसिक मला सारे म सांग कसं वाजवतात तर ते थोडंसं शिकून घेतल्यानंतर मला त्याच्यातनं गाणी पण उमटवता यायला लागली थोडीशी, कारण हार्मोनियमचा बेस असल्यामुळे, स्वरज्ञान असल्यामुळे त्याचा थोडासा मला तो फायदा झाला.
1: हो, कारण बासरीवादन तशी खरं तर खूप अवघड कला आहे, कारण आपल्या श्वासावर नियंत्रण लागतं आणि श्वास आपण किती फुंकतो त्याच्यामध्ये त्यानुसारच सूर.
2: एक्झॅक्टली, त्याचाच अनुभव घेतला मी, त्यामुळे मला असं वाटलेलं की जे वेळ लागलं होतं ते बहुतेक संपुष्टातही येईल आता एका महिन्याभरात, कारण काही आवाज येत नाहीये. आपण तेव्हा असा आलेला विचार की आपण सोडून या ना, कशाला आपण आता नवीन काहीतरी वाद्य घेतोय. ऍक्च्युली कसं होतं ना, तेव्हा एक सारासार विचार पण आपण एक धरून चाललेलो असतो की वाद्य आपलं इतक्या लेवलला एस्टॅब्लिश झालंय तर याच्या पुढे याच वाद्यात आपण हे करू ते करू, अजून त्याची काही शिखरं असतील ती पादाक्रांत करू आणि पुढे, हे सगळा विचार झालेला होता. पण ते इतकं डोक्यात बसलं बासरीवादन की हा सगळा सारासार विचार मला ऍक्च्युली सोडावा असं वाटलं. म्हटलं जाऊ दे पुढे ह्याचं मी काय करीन मला माहिती नाही, पण आता या क्षणी मला बासरी शिकायची किंवा बासरी काहीतरी थोडं तरी वाजवत आलं पाहिजे, म्हणजे अगदी काही नाही साजरी वाजवत आलं मला आनंद मिळणार त्याच्यातून, एवढं मला फिक्स होतं. आणि तो सुद्धा प्रयत्न माझा महिन्याभरात असं वाटला की बहुतेक आपल्याला हा नाद सोडायला लागतोय, काय आपण जेवढं जसं सोपं वाटलेलं आपल्याला किंवा असं छान वाटतंय पण तेवढंच अवघड आहे वाजवणं वगैरे किंवा काय, नुसतं मला फुंकर मारता येत नाहीये. पण थोडीशी नंतर एक महिन्याभरानंतर थोडी जमायला लागल्यानंतर म्हणलं जाऊ दे आपण आता सगळ्या गुरुजींच्या बायाशी शरण जाऊया, त्यांना सगळं सांगूया की माझी जी इच्छा आहे असं असे. पण गुरुजींनी पण एवढा मला सपोर्ट केला की त्यांनी आल्यानंतर जसं काय तुला जसं काही वाजवता येत असेल तसं मला काहीतरी वाजवून दाखव, तर मी ते गाणं वगैरे काहीतरी वाजवलं मला आठवत नाही कोणतं ते, पण खूप हिसिंग युक्त, म्हणजे तेव्हा अपेक्षाच नव्हती की काही गौड वासरी वगैरे वाजेल, माझ्यासाठी ती ऍटलीस्ट वाजू दे म्हणजे शिट्ट्या नको वाजायला. तर तेवढं होतं, पण त्या गुरुजींनी त्याच्यानंतर सांगितलं तू काम कर, तू बेसिक पासून शिकूच नको, तू त्यांनी डायरेक्टली मला त्या सिनियर वर्गातच समाविष्ट केलं. म्हणजे त्यांनी ते पहिले सगळं स्किपच केलं माझं की परत त्याच्यात वेळ घालवू नकोस, तुला ते स्वरज्ञान तरी आहे ना, तू त्याच्यातनं आपोआपच यांच्या संगतीत शिकशील तू, म्हणजे मी शिकवण्यापेक्षा सुद्धा. हा, तू आजूबाजूला बघ कोण कसं वाजवतंय किंवा काय. तर मी अगदी त्यांच्याकडे निरखून त्यांचे क्लासेस तसेच चालू झाले आणि घरच्यांनी लगेच सपोर्ट करून टाकला, म्हणजे त्यांनी काय प्रश्न ठेवलाच नाही. आणि मी सुद्धा मला शिकायची इच्छा आहे वगैरे अशा जे सांगितलं, मला शिकायची बासरी, म्हणलं ठीक आहे तू उद्यापासून जा क्लासला. इतकं ते सोपं होतं, म्हणजे हे सगळं संभाषण दोन वाक्यातच संपलं की तुला जा तुली बासरी वगैरे काय सगळ्यांनाच सांग कशी बासरी लागते. त्यामुळे मी डायरेक्ट पहिली घेतलेली बासरीच बेस बासरी आहे जी सगळ्यांनी मला घ्यायला लावली. तिथून जे शिक्षण चालू झालं तर ते मी असं ऑब्झर्व करायचो की मी वाजवताना एवढा हिसिंग येत आहे तर सगळ्यांकडे कसं काय. तीच बासरी गेल्यानंतर मी सगळ्यांना ऍक्च्युली असे खूप बायभूत प्रश्न पण विचारायचो, सर नाही नाही ती बासरी चांगली असेल माझी बासरी वाजून बघा, तर माझ्या बासरीवर पण छान वाजतंय म्हणजे काहीतरी गडबड आहे. तसं ते टेक्निक ऍक्च्युली ऑब्झर्व बासुकी शिकवणं हा सुद्धा फार मोठा अवघड भाग आहे. हार्मोनियम शिकवणं तुम्ही दाखवू शकता, इकडे हे बोट ठेवायचं, तिकडे ते बोट ठेवायचं की तो रे वाजेल. आणि

0: हा आता उडला की तो स्वर वाजणारच आहे. इथे तुम्हाला
1: तो
0: आवाजच उमटवायचा आहे मुळात पहिला.
1: हो.
0: तुम्ही किती शिकवाल काय, पण ती हवाच बरोबर त्या अँगलनी गेली नाही तर ते येणारच नाही. तुम्ही किती तुमचा असा, तुम्ही जसं म्हणालात की काहीतरी खूप श्वास लागतो हे लागतो, पण किती असेल श्वास पण तो बरोबर पडतच नसेल बासरीवर तर तो आवाजच येणार नाही.
1: कुठं फेड इन फेड आउट करायचं आहे किंवा
0: फेड इन फेड आउट तर खूपच पुढची गोष्ट झाली. मुळात आधी कसाही शंख जरी वाजला तरी त्याचाही तसाही आवाज आला तरी पुष्कळ झालं असं. तर टेक्निकच आहे शेवटी आणि ते शिकवणं अवघड आहे की तुम्ही किती तुम्ही डायग्राम काढून दाखवाल पण ऍक्च्युअली हवा फुंकायची कशी हा स्वतः स्वानुभवावर शिकता येतो. हे तुम्हाला कितीही म्हटलं तरी कसंही दाखवता येत नाही कारण हवा त्या विद्यार्थ्यालाच फुंकायची आहे.
1: त्यावेळी काय होत
0: तेव्हा माझी 12वी वगैरे झाली होती आणि 12वी नंतर मी एक वर्ष मेडिकल सिटीसाठी गॅप घेतला होता अभ्यास करण्यासाठी वगैरे असं ज्याच्यात मी अभ्यास नाही केला त्याच्यात ऍक्च्युअली कार्यक्रम जास्त केले आणि क्लास वगैरे फोकस केला गेला.
1: पण त्या एक वर्षाचा पण एक वेगळा उपयोग झाला ना
0: अगदी. हा त्या वर्षाने इनफॅक्ट माझं हे वाद्य ओपन झालं यासाठी की त्या तो क्लास जॉईन करण्याआधी माझ्या स्वप्नातही नव्हतं मी कधीही बासरी हातात घेईन किंवा असं बासरी वादक म्हणून माझी कुठेही ओळख होईल. आणि आज टचवूड या बासरीने मला इतकं काही दिलंय की जे मे बी कदाचित हार्मोनियम तेवढं मला कदाचित नसतं मिळालं किंवा वाद्याचं काही म्हणणं नाही तसं, पण बासरीचा उपयोग हा खूपच वास्ट आहे. म्हणजे ती कुठेही सूट होते, कोणत्याही जॉनरमध्ये ती सूट होते. अगदी तुम्ही वेस्टर्नमध्ये आता हार्मोनियमच्या त्या लिमिटेशन्स आहेत. सगळीकडे हार्मोनियमचा आवाज तुम्ही कितीही पारंगत असाल हार्मोनियम वादनामध्ये, पण तुम्ही सगळीकडे ती हार्मोनियम सूट होत
1: नाही. पण बऱ्याच वेळेला असं पण म्हटलं जातं ना की एक वादन तुम्हाला आलं तर दुसरं वादन
0: त्यातल्या त्यात सोपं कारण स्वरज्ञान
1: स्वरज्ञान असतं.
0: बेस त्याचा तुमचा पक्का असेल तर तुम्हाला फक्त ते स्वर सतारीवर कसे उमटवायचे बाबा, तिकडे सरगम कशी वाजवायची आहे. त्याच्यानंतर जे सतार विद्यार्थ्याला ज्याला अगदी म्युझिकचा बेस शून्य आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पटकन त्याच्यामध्ये तो अभ्यास ऑलरेडी झालेला असल्यामुळे ते उमटवणं जे काय तुमच्या डोक्यात तयार झालाय तो ग्राफ उमटवणं त्याच्या बाबतीत ते सोपं जातं. प्रत्येक वाद्याचं एक वैशिष्ट्य असतं, काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस असतात त्या वाद्याचे, काही त्याचे प्लस पॉईंट असतात मायनस पॉईंट असतात. जसं हार्मोनियममध्ये मिंड येत नाही, जी बासरीमध्ये मिंड उलट खूप स्ट्रॉंग आहे. मिंड हे अगदी घर्षणयुक्त जे आपण तो प्रवास करतो एका सुराहून दुसऱ्या सुराकडे जाणार आहे, हे हार्मोनियममध्ये तुम्ही कितीही आदळापट केली तरी ते होणार नाही.
1: हार्मोनियम
0: फक्त मिंडचा आभासच तयार करता येतो.
1: मला वाटतं हार्मोनियममध्ये असे सगळे सूर असे तुटक तुटक थोडेसे लागल्यासारखे लागतात,
0: पण तरी सुद्धा मग तेच हार्मोनियमाचं कौशल्य आहे की अशी जी काही मीणयुक्त गाणी असेल अगदी मोगऱ्या फुलाला सुद्धा तेवढंच छान वाजवता येऊ शकतं हार्मोनियमवर. मीण जरी वाजत नसली तरी तुम्हाला ते ऐकताना असं वाटतं की मीण वाजली आहे, हा जो आभास निर्माण करणं ते हे कौशल्य म्हणजे त्याचा जो त्याची कमजोरी आहे वाद्याची तीच त्याची ताकदही होऊन जाते असं. त्यामुळे असं प्रत्येक वाद्याचं त्याची त्याची शक्तिस्थानं आहेत, तशी त्याची काही त्याच्या कमतरता आहेत त्या वाद्याच्या, पण ते एकदा तुम्हाला आत्मसात करता आलं की ऍक्च्युअली हा बेस सगळ्या स्वरज्ञानाचा असल्यामुळे तर ते तुम्हाला फक्त त्याच्यात आपला ते ज्ञानाचा भंडार फक्त या माध्यम तुमचं वेगळं झालं. हार्मोनियम होती याच्याऐवजी आता बासरी आहे, पण अदरवाईज ते जे भंडार जे तुमचं ऑलरेडी कलेक्टिव्हली तुमचं जमा झालेलं आहे त्याचा तो वापर करून ते सोपं पडतं. म्हणजे इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो मला थोडासा एक ऍडेड ऍडव्हान्टेज झाला. बासरी वादक जेव्हा ज्यावेळेला माझ्यासोबत जे काही चालू झाले शिकायला त्यांच्या तुलनेत हा म्हणतो ना एक प्लस पॉईंट होता माझ्याकडे, त्यामुळे जरी म्हणूनच सगळ्यांनी कदाचित मला डायरेक्टली तू सिनियर बॅच मध्येच जॉईन हो असं ते ओळखूनच सांगितलं असावं.
1: नक्कीच. तुम्ही आता सांगितलं की श्री विवेक सोनार गुरुजी ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं बासरीचं शिक्षण दिलेलं आहे की जे पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत, तर यानिमित्तानं असे काही कार्यक्रमांना तुम्ही जात होतात का किंवा ऐकणं असं व्हायचं का किंवा त्यासाठी वेळ मिळायचा का तुम्हाला?
0: मी खरं सांगायचं तर मला 10वीपर्यंत शास्त्रीय संगीताचा गंधही नव्हता. मला एवढंही आठवतंय की एका आमच्या ठाण्यामध्ये राम मराठे महोत्सव वगैरे होतो तर तेव्हा अगदी बाबांनी मला तू आता वाजवतोय हार्मोनियम वगैरे जरा चल काहीतरी ते असं थोडंसं जबरदस्तीनेच मी जाऊन मला अजूनही आठवतंय त्या एखाद्या कन्सर्टला मी झोपलेलो प्रॉपर शास्त्रीय संगीत म्हणजे तेवढं तेवढी गोळी नव्हती. म्हणजे मला अभंग नाट्यगीतं या सगळ्या याच्यामध्ये उपशास्त्रीय मध्ये मी साथी करायचो म्हणजे तसा म्हणजे अगदी प्रोफेशनल लेवलला नाही पण घरगुती मैफलवर असलेला आवर्जून करायचो अगदी. तर तेवढा तो शास्त्रीय संगीताचा गंध नव्हता की तो विस्तार करतायत म्हणजे नक्की काय घडतंय काय तिकडे किंवा काय असं सगळं, पण तो नंतर हळूहळू अचानकच डेव्हलप झाल्यानंतर मात्र मग हे सगळ्या सगळ्यांसोबत वगैरे त्यांनी मला घेऊन जाणं इकडे तिकडे कन्सर्टला तू ऐकायला चल किंवा काय ती कधी गोडी लागली किंवा हे मला ऍक्च्युअली आठवते नाही किंवा सांगता येणार नाही. कदाचित हेच सगळ्यांचं कौशल्य असेल कदाचित त्यांनी ती म्हणजे ज्याला आवडत नाही क्लासिकल म्युझिक तिथून ते डायरेक्ट आवडतं हे ट्रान्झिशन कसं नेलं हे काही जादू आहे, म्हणजे तो टाइम ट्रॅव्हल असेल कदाचित, मला माहिती नाही. पण त्यांच्यासोबत जाऊन जाऊन किंवा स्वतः त्यांचं

0: ऐकून म्हणजे की
1: खऱ्या अर्थाने
0: बासरी वाद्य असं आहे ना की तुम्हाला अगदी अकॉस्टिकच वाद्य आहे कम्प्लिटली, तुम्हाला कसलेच असे इफेक्ट नसतानात. आता आपण जी पिक्चर मधली किंवा याच्यातली बासरी ऐकतो त्याला छान इफेक्ट वगैरे दिलेलं असतं तेव्हा अजूनच छान वाटते बासरी ऐकायला. पण ती ऍक्च्युली अकॉस्टिक मध्ये की जसं काहीही एकदम शांतता आहे त्याच्यामध्ये सुद्धा एखादा दुसरा बासरीचा रियाज चालू असेल तर तो सुद्धा इतका ऐकत राहावासा वाटतो की ती जी ताकद आहे बासरीची ते तो रेझोनन्स जो वादक स्वतः फील करत असतो तोच रेझोनन्स तो देत असतो आपल्या वातावरणामध्ये. त्याच्यामुळे ते आपण ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही कळत नसताना सुद्धा ते इतकं. त्यामुळे मी ऍक्च्युली बासरीचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करायला लागलो की कसं वाजवत आहेत किंवा मग हरिप्रसाद चौरासी यांची यांचं तर म्युझिकमध्ये प्रचंड म्हणजे तुम्ही त्यावेळेला तर सीडीचा जो काही जमाना, आता तर सगळं पेनड्राईव्ह आणि ते पण सगळं आता लुप्त झालंय. आता तर अजून सगळं आपल्याला इंटरनेटवर मिळतं पण तेव्हा त्या सीडीज वगैरे असायच्या तेव्हा तुम्ही रॅन्डमली कोणती तरी बासरीची सीडी उचलली तर ती 80 का 90% ती चौरासी यांचीच असेल असा तो नियम होता. कोणताही राग असेल ते त्यांनी एवढं वाजवून ठेवलंय म्हणजे फक्त शास्त्रीय नाही फिल्मी म्युझिक काही म्हणजे त्यांनी सोडलंच नाहीये काही वाजव तर ते मी घेऊन मग ते ऐकायचो ते त्यांचं म्हणजे तशी ती शास्त्रीय संगीताची गोडी बासरीच्या माध्यमातून लागायला चालू सुरुवात झाली ही ऐकूया छान काहीतरी वाटतंय असं हे थोडं थोडं कळायला लागलं होतं. पण मग ते शास्त्रीय संगीत म्हणजे ह्या वाद्यातनं एकदा उपजत झाल्यानंतर मग मी ऍक्च्युली आवडीने जायला लागलो कन्सर्टला. मग सतारबंधन कसं मांडतायत हार्मोनियम मधून कसा एखादा राग मांडतायत हा जे आधी कळत नव्हतं म्हणून कदाचित मी झोपा काढली असेल जे आता कळायला लागल्यानंतर आता त्याची मजा मी तेच मगाशी म्हटलं ना आपण असं बोलताना की एकदा कळत गेल्यानंतर त्याची नवीन गोडी कळत जाते. समुद्राच्या तळाशी जायला लागतो तेव्हा ते आपल्याला खालचं सौंदर्य कळतं. मी काठावर बसून मला कळणार नाही आपण काय सौंदर्य आहे
2: तसं. आता हे भारलेपण जे आहे बासरी वादनाचं ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.

0: बात आहे.
1: तसं म्हटलं तर हे वाद्य बनवणं सुद्धा ना खूप सोपं आहे. म्हणजे या वाद्याची निर्मिती आपण तसं थोडस अगदी इतिहासात आपण गेलो की जसं आपल्याला आपण अगदी आदिमानव होतो जसे आपल्याला एक शोध लागत गेले तर तसा बासरीचा शोध कसा लागला असावा याची एक साधी सोपी आख्यायिका आहे की माणसाचं कसं झालं ना कागणं शोधणं की हे का होतं आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी याच्याचमुळे झालो ना की कागणं शोधायला लागलो की एखादी गोष्ट घडली जसं अजूनही प्राणी आगीला घाबरतात पण आपण त्या आगीचे कसे उपयोग करायचे
0: हे
1: शिकलो किंवा इव्हन बाकीच्याच प्राण्यांच्या या भीतीचा आपण फायदा घेतला आणि शापद हिंसक शापद त्याच्यापासून आपण कसे स्वतःचा बचाव करू शकतो त्याने कसा प्रकाश मिळतो कशी उष्णता मिळते त्याच पद्धतीने बासरीच्या केसमध्ये असं आख्यायिका आहे की आधी जसे आपण जंगलात राहायचो किंवा तेव्हा वाऱ्याच्या झुळकेमुळे एखाद्या बांबूच्या वनांमध्ये काहीतरी त्यांना असा त्या माणसांना असा खूप भयावह आवाज वगैरे यायला लागला तर त्यांनी शोधायला प्रयत्न केला की असं का झालं असेल तर त्या बांबूच्या वनामध्ये त्या बांबूंना जे आतून पोकळ असतात काही किड्यांनी ते पोखरल्यामुळे तिकडे भोकं पडली गेली आणि हवा विशिष्ट पद्धतीने त्याच्यावर आघात केल्यामुळे तिथून तो आवाज निर्माण झाला तर त्याच्यामुळे मग ते आपण बघूया स्वतः तो आवाज काढता येतोय का किंवा काय तर याच्यातनंच ती बासरी जन्माला आली.
0: जिज्ञासा आणि कुतूहल
1: आणि त्याचं परत आपल्याला ती कारण मीमांसा की का झालं असं हे जे आपलं सतत आधीपासूनच जे आपण विचार करत गेलो ज्याच्यामुळे आपण प्रगत झालो पुढे

0: तर ती कदाचित ती आख्यायिका आहे. आणि तसं म्हटलं तर बासरीचा इतिहास खूप वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगितला जातो, पण तरीही आपण आपलं आद्य वाद्य असं आपण म्हणतो बासरीचं भारतीय संगीतातलं खूपच पुरातन, म्हणजे आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णाच्या आधीपासून हजारो वर्ष आधीपासूनचं हे वाद्य आहे. पण आपण तसं म्हणू की भगवान श्रीकृष्णांनी हे बासरी खूप प्रसिद्ध केली, जनमानसामध्ये ती रुजवली. तर बासरीचं जे त्याचं बेसिक स्ट्रक्चर असं असतं की आतून तसं म्हटलं तर पोकळ बांबूचा आहे तो, तर त्याला सिम्पल प्रिन्सिपल आहे की एका भोकामधनं मला ती एका छिद्रामधनं हवा फुंकायची असते, तर जर ती हवा मी फुंकली तर ती दोन्ही बाजूने बासरीच्या बाहेर पडू शकते. जर दोन्ही बाजूने बाहेर पडली तर त्याच्यातनं काहीच आवाज उत्पन्न होणार नाही, त्याच्यामुळे मला एका बाजूला तो ब्लॉक करावा लागतो. त्यामुळे कधी कधी ते बांबू जे असतात ना ते गाठीचे बांबू असतात, तर जसं आपण बासरी उचलली तर त्याच्यामध्ये एखाद्या छिद्रामधून आपण हवा फुंकली तर ती दोन्ही बाजूने ती बाहेर पडते, तर तिथून काही ध्वनी उत्पन्न होणारच नाही त्याच्यात.
1: हे साधारण फक्त कळतं आम्हाला.
0: हा म्हणजे मी म्हणूनच त्या ह्याच्याने सांगतोय की नाद कधी उत्पन्न होईल त्याच्यातनं, तर ती एका बाजूने ती थांबवावी लागेल. जसं आपण शाळेत असताना कधी टोपणानी वगैरे शिट्टी वाजवणं वगैरे प्रकार केले असतील, हेही त्याच्याचमुळे होतात, कारण खालून टोपण बंद असतं. तर नुसताच असा पोकळ बांबू घेतला जो दोन्ही साईडने ओपन आहे तर हवा नुसती निघून जाईल त्याच्यात. तर त्याच्यामुळे हे थोडस याच्यामध्ये फिजिक्स आणि ते पण आहेच नो डाऊट. त्यामुळे एकीकडे त्या हवेला बांध मिळाल्यानंतर त्या हवेला आता एकाच डायरेक्शननी फ्लो व्हायचंय पुढे. त्याच्यामुळे समजा मी अशी बासरी धरली तर तिकडे त्याच्यापुढे सहा छिद्र असतात, म्हणजे सर्वसाधारणपणे त्याच्यानंतर ते कमी जास्त असू शकतात. काही चायनीज फ्लूट्स असतात त्याच्यामध्ये कमी असतात, काही फ्लूट्स असतात त्याच्यामध्ये अजून जास्त असतात भोकं, पण सर्वसाधारणपणे सहा छिद्र असतात. तर एका छिद्रातनं मी हवा फुंकल्यानंतर त्यांना या सहा छिद्रांमधनं हवेला बाहेर पडायचं असतं. पण त्याच्यामध्ये आता अगदी लॉजिकली आपण म्हटलं तर ही पहिला जे भोक आहे आपण फुंकर मारतो ज्या छिद्रापासून पहिलं जे छिद्र आहे तिथूनच मॅक्झिमम हवा बाहेर निघणार आहे. त्यामुळे जर मी शेवटच्या कुठल्या छिद्रावर मी बोटं कितीही आदळापट केली तरी काही स्वर बदलणार नाही, तर तो फक्त सगळीच्या सगळी हवा त्या पहिल्या छिद्रातनं निघून जाईल. म्हणजेच ऍक्च्युली आपण जी रेझोनंट लेंथ वगैरे म्हणतो आपण की आपण जिकडे सोर्स आहे आपला हवा फुंकतो तिथपासून ते पहिलं छिद्र तिथपर्यंत जी काही लेंथ आहे ती त्याची रेझोनंट लेंथ आहे, ती जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत ती फ्रिक्वेन्सी त्याची बदलणार नाही. हे एवढं त्याचं सिम्पल सूत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी त्या छिद्रावर बोट ठेवतो म्हणजेच मी काय करतो आता त्याची रेझोनंट लेंथ वाढवतो. त्याच्या पुढचं जे छिद्र आहे आता सगळी हवा तिथून पास होणार आहे, मग मला त्याच्या पुढचा स्वर वाजवायचा असेल तेही छिद्र बंद करायला लागेल, मग तिसऱ्या छिद्रातनं हवा निघेल, मग चौथ्यातनं निघेल, मग पाचव्यातनं. म्हणजे मला जेव्हा सहाव्या छिद्रातनं हवा पास करायची असेल तेव्हा पहिली पाचही छिद्र अत्यंत व्यवस्थितपणे ती बंद असली पाहिजे, तिथून कुठे लिकेज नाही होता कामा. तर हा तो सगळ्या बासरीचा अभ्यास असतो. म्हणून आपण अगदी लहानपणी जेव्हा जत्रेत एखाद्या बासरीवादक काहीतरी छान धून वाजवतो म्हणून आपण विकत घेत हे केलेलंच असतं प्रत्येकाने कधी ना कधीतरी. तर आपल्याला असं वाटतं की त्याच्याचकडनं कशी वाजते, आपल्याकडनं का नाही वाजत. आपण फक्त आपल्या घरच्यांना खूप आपण त्याला घरच्यांना असं बेजार करून सोडतो की काय वाजवायचं बंद करे कधी ते किती आपला घेऊन वाजवतोय की वेड्यासारखं काहीतरी आवाज करतोय, तो छान वाजवत होता तिकडे त्याच्याच हातात ठेवत होती.
2: खेळण्यातली
0: बासरी असते, कारण आपण नुसतेच फुंकत असतो, कारण हे आपल्याला काहीच माहित नसतं. कारण आपण हे सगळे ट्रायल एरर करत असतो की याच्यातनं कुठे नक्की बंद करू किंवा आवाज बदलतोय. तर हे त्यातलं प्रिन्सिपल आहे की आपण जशी चित्र बंद करत जातो तशी त्याची रेझोनंट लेंथ वाढत जाते, त्याच्यानुसार तो आवाज बदलत जातो आणि मग ती वाजवण्याची त्याची पद्धत. म्हणून बासरीमध्ये हे तर शुद्ध स्वरांचं वाजवणं तर तसं सोपं आहे, म्हणून बासरीमध्ये वाजवताना यमन हा राग सोपा मानला जातो, कारण त्याच्यामध्ये म पण तीव्र आहे आणि सगळे शुद्ध स्वर आहेत. तुम्हाला कोणतंही छिद्र असं अर्ध बंद करणं वगैरे याची काही त्याच्यात भानगड नसते. इवन शुद्ध सप्तक वाजवणं म्हणजे बिलावल थाट वाजवणं हे सुद्धा यमन नंतरचं कठीण काम आहे थोडंसं, कारण तिकडे मध्यम वाजवताना थोडंसं छिद्र थोडंसंच ओपन करायला लागतं. म्हणजे 80% हा 80% बंद असावं लागतं आणि 20% आता हे सगळं टक्केवारी जी आहे हे तुम्हाला शेवटी कान पण तयार पाहिजे. म्हणजे नक्की किती तर ते काय तुम्हाला असं मोजमाप काहीच नाही तिकडे की तुम्ही किती बंद करताय किंवा. मी फक्त आता मी वाजवण्याविषयी जर बोलतोय जर त्याच्याबद्दल की असं धरून चालू की आपल्याला एखादं मशीन लावलंय तिकडे हवा फुंकण्यासाठी की मला फक्त याच्यावर फरी फोकस करायचा, तरी बोटांचा पण हा अभ्यास किती महत्वाचा आहे आणि का आहे तो, त्याच्या मागचं शास्त्र हेच आहे की शुद्ध मध्यम वाजवणं ही पहिली कठीण गोष्ट झाली. म्हणून बासरीमध्ये सगळ्यात सोपा राग म्हटलं तर यमन आणि सगळ्यात कठीण राग म्हटलं तर भैरवी, कारण सगळे रेगधनी कोमल आहेत म पण शुद्ध आहे, म्हणजे तिथे कुमाला कुठेही काही स्कोप नाहीये असं. किंवा अजी असे राग असतात की ज्याच्यामध्ये सगळेच स्वर येतात एखाद्या रागामध्ये, शुद्धपणे कोमलपणे सगळंच आहे, तर ते राग वाजवायला ऍक्च्युली कठीण. त्याच्यामुळे तसं आपण म्हटलं की गांधर्वचा जो आपला अभ्यासक्रम आहे जो गायकांसाठी बनवलेला आहे तो बऱ्याच वेळेला असं होतं की बासरी वादकांसाठी तो खूप क्लिष्ट होऊन जातो, कारण दुसऱ्याच परीक्षेला भैरवी भैरवी हे राग असतात गाण्याच्या केसमध्ये, कारण तो सगळ्यासोट राग आहे भैरवी जरी कोमल असला तरी सुद्धा. त्यामुळे गाण्याच्या दृष्टीने तुम्हाला कोमल गाता येणं आणि बासरीवर बाजून यायचं.

0: जमीनास्मानाचा फरक आहे ऍक्च्युली. तर ते त्या पद्धतीने हे सगळे त्याचे विषय बदलत जातात की बासरीमध्ये कोणते राग सोपे किंवा कठीण. तर त्याची कोमल स्वर वाजवायची टेक्निक जी काय आहे बासरीची हा तर अजूनच कठीण अभ्यास आहे असं म्हटलं. तर कोमल ऋषभ आणि कोमल दैवत वाजवणं हे ज्याला यायला लागलं तर तो बऱ्यापैकी वर्ष त्याने बासरीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे असं आपण समजू शकतो. कारण तो सहजासहजी शक्य नाहीये कोमल दैवत वगैरे वाजवणं व्यवस्थित किंवा कोमल ऋषभ वाजवणं. हे राग ज्याच्यामध्ये असतात कोमल रेधवाले तर हे बासरीवर वाजवणं तसं कठीण.
1: आपण शुद्ध स्वर ऐकूया बासरीवर आधी सुरुवातीला.
0: मी सारे गम प वाजवतो. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सारे गम इथपर्यंत मी कंटिन्युअस वाजवू शकतोय म्हणजे मिंड युक्तही वाजू शकतो पण म पासून प कडे जाताना ती बासरी कुठेतरी तुटते तो स्वर तुटतो.

0: शकतो. पण म पासून प कडे जाताना ती बासरी कुठेतरी तुटते, तो स्वर तुटतो, कारण म ची पोझिशन ही छिद्रापासून अगदी वरच्या स्थानावर आहे आणि पंचम अगदी खालच्या स्थानावर आहे, त्याच्यामुळे तो ही तुटवून असं घेता येत नाही. मग याही गोष्टीसाठी तुम्ही तर असे बरीच गाणी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये जर तुम्ही नोटेशन काढलं, बासरीचे एखादे पीसेस वाजले असतील तर त्याच्यामध्ये मप एकदम स्मूथली येतं. तर असं असताना आपल्याला काय करायला लागतं की ती मूर्छना करायला लागते, म्हणजे तो सा बदलावा लागतो, जेणेकरून मध्यम पंचमचं स्थान हे कुठेतरी मध्ये येईल, बासरीच्या टोकाला येणार नाही. म्हणजे आपण असं एक ग्राफ तयार केला, तर समजा मिडपॉईंट पासून एक सा चालू झालाय, तर तो डावीकडे सा रे ग म इथे गेलाय, तर पंचम एकदम उजवीकडच्या टोकाला आहे. तर मध्यम आणि पंचम जर टोकाटोकाला असतील तर ते एकत्रित येणार कसे? तर त्यासाठी आपल्याला पंचमला आपण सा मानला तर बरोबर मध्यम पंचम मध्ये येतात. मग त्यासाठी मला समजा हीच फ्रेज वाजवायची असेल, गमप ही समजा मला फ्रेज वाजवायची असेल जिकडे नॉर्मल बासरीमध्ये ही फ्रेज तुटेल, तर गमप असं येत आहे. तर ते समजा मी बासरी बदलली आणि स्वर तोच ठेवला तर इथे मी घेऊ शकतो, कारण आता मध्यम पंचम हे एकत्र, मी बासरी बदलली
1: म्हणजे त्या पट्टीची बासरी तुम्हाला घ्यायला लागते.
0: त्या पट्टीची बासरी मी घेतलेली जेव्हा मध्यम पंचम तुटला, आता मला तो स्वर वेगळा घ्यावा लागेल. म्हणजे मी काळी चारची बासरी जर घेत असेल आणि तिकडे तो मध्यम पंचम तुटत असेल तर मला काळी एकची बासरी घेतली.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात काळी एकची वेगळी बासरी, काळी दोन,
0: प्रत्येक स्वराच्या बासऱ्या वेगळ्या असतात. म्हणजे मी त्याचा मुळात कसा फायदा होतो या वेगवेगळ्या बासऱ्यांचा, की एखाद्या गाण्यामध्ये एखादा पीस काही वाजवलेला असेल तर तो गरजेचा नाही की तो सापला सा मानूनच वाजवला गेला पाहिजे असं नाही. तुम्ही कशालाही सा मानून वाजवू शकता तसं म्हटलं तर त्याच्यामुळे त्याची वेगवेगळी अशा सगळ्या मींडयुक्त काही रचना असतील तर त्या ओपन होतात, ज्या नॉर्मल बासरीवर आपण सगळे वाजवू शकत नाही. तर हा त्याचा तो हे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचा मेन हेतू तोच आहे की जिकडे मध्यम पंचम तुटतोय तो दुसऱ्या बासरीचा वापर करून मी ती फ्रेज वाजवताना ते बासरीच बदलली. आणि याचा समजा फॉर एक्झाम्पल ह्या काळीचारचा हा सा आहे जो इथे आहे, म्हणजे मी एका हाताने तो सा वाजू शकतोय, तर हाच सा मी दुसऱ्या बासरीमध्ये वाजवताना त्या सहाचं स्थान बदलतं. इथे हा पंचम इकडे ज्या दुसऱ्या बासरीमध्ये पंचम वाजवतोय तेव्हा तो सेम स्वर तुम्हाला ऐकायला येतच असेल तो सेम स्वरच आहे. त्यामुळे आता इथे सारख्या बाबा वाजवताना ही सगळी मीण मला तिकडे घेता आली, म्हणजे साप हे पण घेता येतं, रे ध हे पण घेता येतं, जे ह्याच्यात मला घेता नाही येणार, साला साप आणण्याच्या बासरीवर मला ते घेता नाही येणार. म्हणजे या मीण सगळ्या घेता येतात, वाजवणं तेच राहिलं, फक्त मी साचं स्थान बदलल्यामुळे मला त्या मूर्छना सगळ्या घेता आल्या, म्हणजे जे एका बासरीवर येत नाही ते मला दुसऱ्या बासरीवर घेता आलं. त्यामुळे हा पण बासऱ्यांचा थोडासा टेक्निकल कदाचित हा मे बी ऑडिओद्वारे सांगण्याचा थोडासा भाग नाहीये.
2: एका वेळ सादर करत असताना मग या दोन बासऱ्या एकाच सादरीकरणामध्ये आपण घेऊ शकतो?
0: एखाद्या गाण्यामध्ये मी तर अशा तीन तीन चार चार बासऱ्याही लागतात एक गाणं वाजवत असताना. म्हणजे आता जेव्हा आपण लाईट म्युझिकला साथसंगत म्हणतो तेव्हा तुम्हाला काही काही टिपिकल काही काही जागांमध्ये बासरीचे पीसेस वाजवायचे असतात. समजा एखादं गाणं काळी एक मध्ये आहे तर याचा अर्थ मला फक्त काळी एकची बासरी लागणार आहे का तर असं नाही, मला त्याच्यासाठीही तीन चार वेगळ्या बासऱ्या लागू शकतात.
2: त्यांच्या म्युझिकचे पीस कसे आहेत,
0: त्या पीसचं नोटेशन कसं आहे, तिकडे ते वाजलं कसं आहे, तिकडे कुठे मीण वाजली आहे, जर ती मला काळी एकच्या छोट्या बासरीत येत नसेल तर मला वेगळ्या स्वराची बासरी घ्यावी लागेल त्यासाठी.
1: म्हणजे थोडक्यात हार्मोनियमचं स्केल चेंजर पण अशा प्रकारेच असतं.
0: बरोबर, हार्मोनियमचा स्केल चेंजरचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला ज्या बटनांची सवय झालेली आहे तर त्या बटनांमध्येच तुम्हाला जर वाजवायचं असेल तर फक्त ती बटनांची रचना तशीच राहते, फक्त की स्केल शिफ्ट झाल्यामुळे पांढरी सात मधून तुम्हाला पांढरी चार मध्ये वाजवायचं असेल किंवा काळी तीन मध्ये वाजवायचं असेल तर सेम कन्सेप्टच आहे बासऱ्यांमध्ये. जेव्हा आम्ही एवढ्या सगळ्या बासऱ्या वाजवतो तेव्हा सारेगमप वाजवायची पद्धत जरी सेम राहिली तरी त्याच्यात सुद्धा त्या एकाच पद्धतीवर अवलंबून राहता येत नाही, कारण तिकडे मूर्छनाही वाजवायची असते. म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मींड ज्या नॉर्मल बासऱ्यावर येणार नाहीत, ज्या नॉर्मल सप्तकाची जी आपल्याला सवय असते बोटांची त्याच्यावर ज्या काही गोष्टी येणार नाहीत त्या आम्हाला सप्तक बदलून वाजवायला लागतं. म्हणजे वेगळ्या स्वराला सा मानून वाजवायला लागतं, तर त्यावेळेला त्या गोष्टी सोप्या जातात.
2: त्यामुळे फिंगरिंग पण बदलणार,
0: फिंगरिंग बदलणार एक्झॅक्टली. तर ते त्याच्यामुळे त्या पद्धतीने पण वाजवता यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे असं म्हटलं तर वाद्य खूप कॉम्प्लिकेटेडही आहे, त्या
1: अगदी
0: की फक्त

0: तुम्हाला एकाच सारेगमपधनिसामध्ये तुम्ही मास्टरी केलीत, जसा साला सा म्हणून गेला रे जसं आपण म्हणतो, तर फक्त तेवढंसं पुरेसं नाहीये. जर तुम्हाला उपशास्त्रीय वाजवायचं असेल तर तुम्हाला काही भैरवी वगैरे पण वाजवताना जर तुम्ही सा बदललात तर सोपी होऊन जाते भैरवी. म्हणजे तुम्ही असं म्हणतात की अरे हा एवढा सुंदर पीस आहे भैरवीचा, पण ऍक्च्युअल तो साला सा म्हणून वाजवणं खूप कठीण आहे. एवढं कोमल स्वर इतके क्लिअर आणि तान कशी काय वाजते, तर त्यावेळेला ते नंतर लक्षात येतं की ते ऍक्च्युअली वाजवताना तो सा बदललेला आहे. त्यामुळे नीला सा म्हणलं की बाकी सगळे स्वर हे सगळे मूर्छना. अगदी आपण अगदी बेसिक एक्झाम्पल म्हणजे समजा भूपचं घेऊया की सारे गप धसा हा जरी भूप आपण म्हटला तर एला सा मानला तर तो मेघ होतो, गला सा मानला तर मालकंस होतो. हे मूर्छनाच आहे, म्हणजे वाजवतो भूपच आहे आपण. म्हणजे जसं तानपुरेचा रेफरन्स मी बदलला की काळी चारचा मी काळी पाच केला म्हणजे मी गेला सा मानला, मी वाजवतो भूपच आहे, पण तो आता भूप वाटणार नाही तुम्हाला कारण रेफरन्स बदलला. भूपच वाजवत आहे, मी गला सा मानला तर तू भूप वाटणारच नाही. मी किती भूपचीच बोट फिरवली पेटीवर तरी सुद्धा तो मालकोच वाटेल.
1: खरे त्या रागांची किंवा त्या त्या स्केलची ती गणित आहेत.
0: एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही वाजवताय तेच स्वर. तुम्ही गणितात फ्रिक्वेन्सी मांडून जर तुम्ही काही म्हटलं की मी हेच नोट्स वाजवतोय तेच वाजतील, पण तुमचं फक्त ते तुमचा रेफरन्स पॉईंट बदलला की त्याच्या होणाऱ्या वाईज बदलतात, त्याच्यामुळे होणारं वातावरण बदलतं. जसं भूपमध्ये तुम्हाला काहीतरी शांत गंभीर रस असा आणि थोडासा हॅपीनेस जो येतो, जसा मालकंस झाला भूपच वाजवत असताना त्याचा जर स्केल बदलली तर तो अतिशय गंभीर होऊन जातो, किंवा त्याची वेळ बदलते रादर. म्हणजे जसं रात्री ऐका असं वाटतो असं एकदम शांत असं नाही का असं वाटतो. भूप म्हणजे थोडासा आपण रात्रीचा पहिला प्रहर म्हणतो ना, जसं माहितीमध्ये थोडी सायंकाळी वगैरे झाली किंवा तेव्हा भूप कल्याण वगैरे असे सगळे राग वाजवतो. म्हणजे त्याचं वातावरण बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही वातावरण बदललं नुसतं, त्याचा स्वर जो रेफरन्स बदलला त्याचा, तर अख्खा त्याचं माहोलच बदलून जातो.
1: आपण पुढच्या भागामध्ये याविषयी विस्तृत माहिती घेणारच आहोत. आताच आपण बासरीचा थोडक्यात इतिहास आणि त्याची रचना कशी असते सांगितलेला आहे, तर आजचा भाग आपण इथेच समाप्त करत आहोत. सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री. श्रोतेहो, आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये हिमांशू गेंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 11 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया.
1: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत.
2: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
1: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: घरदार कपडे भांडी असता मलीन मनास वाटे तया द्यावे रूप नवीन समजावून घ्या आहे उपाय सोपा चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
5: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने लिक्विड सोप फ्लोर क्लीनर ब्लू क्लीनर बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल शिवस्मारक समोर शिंदे चौक सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार।

0: आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह,
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
0: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।

0: उपेंद्र भट यांनी गायलेली रचना आपण ऐकली, संगीत सुधीर मोघे यांचं होतं. श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 9172710499.
0: श्रोते हो, आज आहे 9 मे, संगीतकार, संयोजक, अकॉर्डियन वादक अरुण पौडवाल यांचा जन्मदिन. मराठी चित्रपट संगीताला आधुनिकतेची नवी झळाळी देणारे सुरेल चालींना समृद्ध वाद्यवृद्धांची साथ लाभून रसिकांच्या मनात अजरामर ठसा उमटवणारे संगीतकार म्हणजे अरुण पौडवाल यांचा आज जन्मदिन. 9 मे 1944 रोजी मुंबई इथं जन्मलेल्या अरुण पौडवाल यांनी लहानपणापासूनच संगीताची साधना सुरू केली. वादक म्हणून सुरुवात करत त्यांनी दत्ता डावजेकर, सचिन देव बर्मन यासारख्या दिग्गजांसोबत काम केलं. शर्मिली, अभिमान, शराबी यासारख्या हिंदी चित्रपटात संगीत संयोजकाची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. संगीतकार अनिल मोहिले यांच्यासह अनिल अरुण ही जोडी मराठी संगीत विश्वात अक्षरशः सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली. मराठीतले शंकर जयकिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीनं भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट संगीताला आधुनिक धाटणे दिली. रुपेरी वाळूत माडांच्या वनात, येऊ कशी प्रिया, सुरसनईत नादावला, सजना कशासी अबोला, स्वप्नातल्या कळ्यांनो यासारखी असंख्य गीतं आजही रसिकांच्या ओठावर आहेत. अष्टविनायकपासून अशी ही बनवाबनवीपर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत मराठी चित्रपटसृष्टीचे अविभाज्य अंग बनलं. उडत्या चाली, लक्षवेधी ऑर्केस्ट्रेशन आणि सहज गुणगुणाव्या वाटणाऱ्या धून ही त्यांच्या संगीताची खास ओळख ठरली. पत्नी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांना त्यांनी दिलेल्या सुरेल चालींनी भावसंगीताला वेगळी उंची मिळवून दिली. रजनीगंधा आणि बंदिनी यासारख्या ध्वनीमुद्रिकांनी लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. तेव्हा आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्याच स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

0: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
1: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
2: श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
3: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाविषयी आज सायंकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज सुरुवातीला कृषी सल्ला प्रसारित करू आणि त्यानंतर समस्यायुक्त जमिनीचे गुणधर्म सुधारणा आणि खत व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर राजेंद्र कुमार कांबळे यांचा. आज रात्री 10 लावण्य रंग हा ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

वैशाली सामंत यांच्या स्वरात माणिक प्रभू यांची गवळण आपण ऐकली. संगीत शांक नील यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी एक बालगीत ऐकूया.

साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बालगीत आपण ऐकलं. श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता हिंदी गाणी ऐकूया आणि काही जाहिरातींचं प्रसारण.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अनगर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
4: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
5: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई.
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
8: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
9: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315.

0: 11656.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87400304008.
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना आपण ऐकली. गायिका होत्या लता मंगेशकर.
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
2: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
6: कडून. ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
9: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
8: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. 5 ते 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
9: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-66-39.
8: सोलापूरचे पोटविकार तज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटिस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77-45-80-00-18.
9: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
8: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
0: श्रोतेहो, आता ऐकूया अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या स्वरात रियाजुर रहमान यांचं गीत.

0: अदनान सामी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: फिजिओथेरपीचे जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफीड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
3: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
5: अहो पण कुठं?
2: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज,
2: नाही मुदतीची बाधा,
1: नाही TDS ची चिंता,
2: नाही नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
2: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940 51 202 74.
2: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.

लता मंगेशकर हरिहरण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शिवहरी यांचं होतं आणि चित्रपट होता लम्हे. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त.

0: श्रोतेहो ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
1: ऐकत रहा आणि बनवत रहा
2: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
0: श्रोते हो, दुपारचे 12:00 आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. ठीक 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणारा आहे.

0: ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर अॅथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतात तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकी मध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. एफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता. त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटर्न एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि एकदा मेरिट इन झाले. एक वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA ची तयारी सुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होता. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामध्ये?
2: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळे माझा असं त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा, अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ऍप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
2: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी, आजोबा, आई वडील, चुलते, लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन

0: काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो आई असू दे नसू दे ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा ते खायला घेऊन जा. या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला टीसीएसला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा टीसीएस होता. सेव्हन्थ सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8 सेम पासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये. तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुला मुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यू नंतर मेडिकल्स होते. मेडिकल नंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री FCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झाम नंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा आणि मेडिकल्स आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केलं कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10 ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो आणि तिसरा ग्रुप टास्क, त्याला मनसं वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे. एकाच जागी बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसर सोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं.

0: त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते. ते आपल्यासोबत डिस्कस करतात स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशन नंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस, 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष, 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्यासाठी वेळ 4 मिनिटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंट सोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनिटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिएक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोक मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केल्या जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो.

0: मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे आयटीमध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललंय, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर, 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40-50-55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रिडिंग करतो आम्ही. मॅप रिडिंग थ्रूच एक चेक पॉईंट दुसऱ्या चेक पॉईंट वरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रुट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळे माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्ध डिसिप्लिन तिथं होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूज वरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्वाची आहे आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: अॅथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, अॅथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत, आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे. इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बरेचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये

0: होते, कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ऑब्व्हियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते, जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो, त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचंय?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवले ते खायला चालू करा. त्याच्यात खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी, तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळे मला ऍक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडे जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहित देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची. त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इव्हन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती. कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणीनो, आज स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काही नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडे माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिच्या 100% नंबर येणार ही अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टार वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतका असं डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही. ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्स मध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे,

0: तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाली असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे अॅबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोतेहो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदी तट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न।

0: स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चेले गेले नाहीत, तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 8 वीपासून म्हणजे 83 वर्षापासून रेडिओ ऐकतो। रेडिओ ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही, तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही, तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे। श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते, त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि कलानुरूप राहते। श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो। आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे।
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली। कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे।
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं।
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे।
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत।
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी मायलेकराचं नातं असतं। आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते। ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते। आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे। छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो। त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो। त्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात। या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो। साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे। दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो। म्हणूनच मी याला मायलेकराच्या नात्याची उपमा दिली आहे। आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत। आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे। आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते। समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते। चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते। अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते। मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे। म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते। आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे। मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत। मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती। गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती। ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता। माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे।
0: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत। पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे।
1: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे। फोन इन कार्यक्रम, संदेश

0: व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, एसएमएस द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
0: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
2: रसिकहो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
0: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओ पासून आजच्या न्यूज ऑन एअर पर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितिज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल

0: घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
1: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्वधर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे. हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो, त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
2: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम, त्यांचा दर्जा

0: बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्चस्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्षात सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळची 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
2: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
3: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीचे पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागवतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान, आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
1: लेखकांच्या लेखणीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत.
4: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: इस गाने में कौन सा शब्द आया है? याद कीजिए, गली।
1: बड़ा

0: जी, इस गीत से हमने लिया है शब्द मुसाफिर।
1: चलत मुसाफिर मोहन।

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं। त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस

0: राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ ट्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी

0: या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग चौथा विजय तर दिल्लीचा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 मध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागलाय. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गायी, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPM मध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील

0: महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप आदी विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. आयएमए जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ञ डॉ राजीव चौधरी आणि डॉ केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: भी आया, तौवा भी आया, चूहा भी आया, बंदर भी आया.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस एडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस एडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला। येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत। उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील। हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे। वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील। त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील। नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाज

देशातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मेपर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौ

दल प्रमुख म्हणून व्हाईस एडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

सुरुवातीला ऐकूया राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात मयूर पुरी यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं. चित्रपट आहे सिंग इज किंग.

नमस्कार श्रोते हो, एफएम बँड 109.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। मी रेडिओ मैत्रीण साक्षी हौदे आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचे स्वागत करते। शुभ संध्या। श्रोते हो, आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले, आता ऐकूया आणि आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा।

अक्षय कुमार आणि कटरीना कैफ यांच्यावर चित्रित झालेल्या सिंग इज किंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो आता ऐकूया इश्की या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मोहित चौहान यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत. संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी. चित्रपट आहे रॉकस्टार.

श्रोतेहो आता ऐकूया रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यावर चित्रित झालेला वेकअप सीड या चित्रपटातलं गीत. स्वर आहे कविता सेठ यांचा, शब्द आहेत जावेद अख्तर यांचे, संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

0: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करून भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना। प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे। आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर। आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे। तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या। सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा। ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी।
1: श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम आता आपण न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर जगभरातून कुठेही ऐकू शकता। आणि आकाशवाणी सोलापूर केंद्रांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आता आपण सोशल मीडियावर सुद्धा जाणून घेऊ शकता। त्यासाठी आमचे अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल आकाशवाणी सोलापूर फॉलो करा, सबस्क्राईब करा। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रेया घोषाल, गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गीत। शब्द आहेत सिद्धार्थ गरिमा यांचे, संगीत आहे संजय लीला भन्साली यांचं।

0: आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचे वीणावादन आपण ऐकलं. राग होते सिंहमेद्र मध्यम आणि वसंता, त्यांना मृदंगम साथ केली होती एन एस कल्याणरमणी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करीत आहोत युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खर तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं, याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजी सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्यासमोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठिंब्याची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं, त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशात ना करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग बीएससी अग्री करू की बीएससी काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझ्याबरोबर जी विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते

0: त्यांचा सुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
1: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं, नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली, क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
0: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात युपीएससीने करावी किंवा एमपीएससीने करावी. 2015 म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं, की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना, जे राज्यात प्रथम आले होते एमपीएससीमधून, त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण एमपीएससी करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण एमपीएससी करू, त्यानंतर क्लिअर केल्यानंतर युपीएससीचा ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला. थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्याबरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला. जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे, त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
1: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
0: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठली करायचे हा इश्यू पहिला सुरुवातीला नव्हता की बाबा कुठली तर मिळू दे आणि काय तर करू, हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा आहे, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेला नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता किंवा मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडेच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युली तिकडे आहे करिअरमध्ये, त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा, तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचंय आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो, कदाचित मला ही आवड होती काय, माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं, काय मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का, ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे, हे काच उत्तर जेवढं लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत यशस्वी होतं.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही आणि त्या एका ग्लॅमर पोटी

0: बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही, मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
1: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतायत तसाच मी सुद्धा आहे. मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत. मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं ही अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो होतो मी.
0: म्हणजे
1: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं. कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी. म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो होतो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो. असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं. मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गट बवर फोकस करू आपण, गट बचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला. मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच जे आतापर्यंत केलेलं मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू. गट बची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या दरावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, त्या लॉकडाऊन मध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडस मदत झाली. कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉइंट आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिस मध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या. ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळे, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडा करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळे थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं. जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असते, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात. त्यावेळी सहायक कक्ष अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, जी गट बची मुख्य परीक्षा होणे अगदी. आणि त्याच्या रिझल्ट मध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी. आणि क्लिअर झालं होतं की आपल्याला क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार त्यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
0: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल, तुम्ही कसं नियोजन केलं?
1: हा, गणित बुद्धिमत्ता लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
0: बरोबर,
1: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बीए बॅकग्राऊंडचा आहे, मी बीकॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बीएससी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बीएससी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढे आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही. पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे. तो एक भाग आहे, पूर्ण गणित असं नसतं याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची. म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही. तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे. ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे, सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमचे मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल एप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात. त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.

0: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
1: ओव्हरऑल मी एमपीएससीचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते. म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबस बद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज. असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले. म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान असं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिलेले लँग्वेज असं हे सामान्य. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वी पर्यंत तुमचं जे काय आतापर्यंत नॉलेज आहे हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आतापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे. कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी, हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबस कडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ती सिलेबस सांगणार की सिलेबस मध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञान मध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव ही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेलेले आहेत, क्वेश्चनाची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचं व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स, तुम्ही सोर्स कुठले वापरता.
0: एक्झॅक्टली,
1: तर सोर्स हा 3रा टप्पा आहे. हा 3 नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता. जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही, तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
0: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
1: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी. इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटते आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीने हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 मध्ये विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चन अनालिसिस करत होतो त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीने हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला, मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय, कुठल्या जे त्याच्या संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. तर त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं. कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचं सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला मी, रिअलाइज झालं काय त्याचे, मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, चांगलाच वापर करावा. शॉर्टमध्ये

0: न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, ते तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास वन होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडंसं बॅकग्राऊंडचा आपण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणे योग्य आहे. आताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मी मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला त्याचे काही एखादी हॉबी असेल, ती हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्स मध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे, की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा ह्या तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी, की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला, की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कोणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही, इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही, तर हेच होईल कदाचित तो गाणे म्हणणार, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झाला असेल की मला हे आवडते हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्ड बद्दल माझे हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझा कल क्लिअर होता मला, की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं, 100% मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे, त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये, तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचा. मग आपण मग प्लॅन बी मध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं, हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही, तर नाही जर यात यशस्वी झालं तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये, मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा, कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे, त्यामुळे मी करू शकतो. एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चील मध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे, निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला तर नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे, ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास चांगला होतो.
1: सर सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात, या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर, त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, अनेक आहे महाराष्ट्र

राज्य कौशल्य विकास सोसायटी, तीसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवा आयोजन कार्यालय, म्हणजे जे आधीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर दोन नंतर जे केंद्राचा सीएनव्ही ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 ला कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातील असतील, खासगी यंत्रणेतील असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं. आणि 2015 ला आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.

0: 2000 झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं काही?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या जे कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना त्या राबवल्या जातात, त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिस मार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावा कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत किती, त्यांचे कर्मचारी काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची की त्यांना कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याचाच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाचे विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत किंवा काही चालक पाहिजे आहेत किंवा काही मल्टी स्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. त्यांना दरपत्रक घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनेमध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे, रिक्त पदे त्यांची किती आहेत, सध्या किती काम करतायत, पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज योजना परतावा योजना आहे, वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता जे म्हटलं जातं, टायपंड्री स्कीम जी आहे इंटर्नशिप, की ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये उद्योग आस्थापनेमध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये यावेळी तुम्ही इंटर्नशिप करणार तुम्ही तिथे, आणि त्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कम्प्लिटली शासन देतं. ज्याच्यामध्ये जर पदवी तुम्ही असाल तर त्यामध्ये 10,000 दिलं जातं, डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 8,000 भेटलं जातं आणि 12वी IT असेल तर 6,000, अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जातं. ह्याच्या पाठीमा उद्देश हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त उद्योग आस्थापन आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं, ऍक्च्युली काय वर्क कल्चर आहे, स्किल त्यांचं इम्प्रूव्ह व्हावं आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवाच्या माध्यमातून त्यांची रोजगार क्षमता वाढावी, हा एक स्कीमचा चांगला मोटो आहे आणि चांगल्या प्रकारे ती स्कीम आता रन झालेली आहे. एवढ्या मेजर स्कीम्स आहेत आमच्याकडे. स्किलमध्ये पण भरपूर काम चालतं, त्यामध्ये सुद्धा आपले प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान ह्याच्यामध्ये अंतर्गत विविध स्कीम्स आहेत.
1: तर मग फ्रेंड्स, सूरज तेबाजे सरांकडून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे. स्पर्धेमधली कामगिरी चमकदार कशी असावी याविषयी माहिती आपण घेतलीच आहे. आणखी त्यांनी कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचा प्रवास कसा असणार आहे याविषयी आपण माहिती घेणारच आहोत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. आजच्या युववाणी या कार्यक्रमाच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: युवावाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता ऐकूया बातम्या दिल्ली केंद्रावर.
3: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत.
4: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-66-39.
6: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
7: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
8: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
9: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन.

0: उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
1: श्रोतेहो, आता आस्वाद घेऊया मराठी मिश्रगीतांचा। सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची भक्तिरचना, संगीत आहे प्रभाकर जोग यांचं।

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांच्या युगल स्वरातलं भावगीत. रचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

मराठी मिश्रगीतांचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अशोक गोळवी यांचं कोळी गीत. संगीत आहे प्रदीप लाड यांचं.

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.

0: 5
1: ഇഷ്ടദേവതാഭ്യോ നമഃ കുലദേവതാഭ്യോ നമഃ.
2: श्रोते हो, आता ऐकूया अपर्णा मयेकर, ललिता ओसरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं लोकगीत. शब्द आहेत वसंत निनावे यांचे, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.
3: ही आहे टिक्कोजीच्या आणि सोनूच्या लग्नाची चित्तरकथा. तसं पाहिलं तर नुसत्या टिक्कोजीच्या आणि सोनूच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच लग्नाची. सोनू वयात आली आणि सोनूच्या बापाचे जोडे झिजू लागले. एकदाचे टिक्कोजी पसंत पडले, साखरपुडाही झाला. सोनूला चिडवून चिडवून मैत्रिणींनी जीव नकोसा करून सोडला.

0: मैत्रिणींच्या चेष्टेनं सोनूचा जीव असा नकोसा झाला.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: जमीन,
3: शेतकरी,
2: पाऊस,
3: पाणी,
2: उघडीप,
3: वापसा,
2: पेरणी,
3: लावणी,
2: खुरपणी,
3: निंदणी,
2: कुळपणी,
3: फवारणी,
2: खतावणी,
3: कापणी,
2: छाटणी,
3: काढणी,
2: उफणणी,
3: पाखडणी,
2: प्रगत
3: शेतकरी,
2: गावकरी,
3: मंडळ,
2: आकाशवाणी,
3: सोलापूर,
2: दररोज
3: सायंकाळी 7:30 वाजता.
2: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
3: सर्वांचं
2: गावकरी मंडळ.
4: मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं. चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

0: आणि या गीताबरोबरच मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर.

0: से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
2: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
3: श्रोते हो, आता आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा। सुरुवातीला ऐकूया भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या स्वरातली गझल। शब्द आहेत इब्राहिम अश्क यांचे।

लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफी आजमी यांची रचना, संगीत आहे मदन मोहन यांचं, चित्रपट आहे हकीकत।

0: पूर्ण बस्ता होलसेल दरात।
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
4: हिंदी गीतांचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात फैज अनवर यांचं गीत। संगीत आहे साजिद वाजिद यांचं।

0: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंगर.
0: लग्नाचा

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम। संपर्क 87400304008।
5: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय। सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय।
6: श्रोते हो, आता ऐकूया फुकरे या चित्रपटासाठी सोना मोहापात्रा यांचं गीत, संगीत आहे राम संपत यांचं।

0: साड़ी ने सताती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साड़ी ची व्हरायटी जोड़ती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
1: लाहोटी साड़ी चाटीगंदी सोलापूर।
2: शिदोरी संस्कारांची ज्योति निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39। अगं बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल: 96 37 91 22 88।
5: हिंदी गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सलामे इश्क या चित्रपटासाठी सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गीत। संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं।

0: आणि या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9899 42 41 49.
4: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055.
0: श्रोते हो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रायगड जिल्ह्यातल्या दोन नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर। देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला। भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका। तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी। राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे। रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे। दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील।

0: मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन दोन बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरु आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदा

0: सशक्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147 विरुद्ध 144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. फिजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94-218-76-055.
1: श्रोतेहो, आता आज प्रसारित होणाऱ्या आजच्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी निवेदन.

7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ७:30 प्रसारित करू ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ. कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला आणि समस्यायुक्त जमिनीचे गुणधर्म, सुधारणा आणि खत व्यवस्थापन याबाबतची संकलित माहिती आपण जाणून घेऊ शकाल. ८:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री ठीक 8:15 प्रसारित करू मंथन कौटुंबिक श्रुतिकेचं पुनःप्रसारण. ८:30 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. रात्री ठीक 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री ठीक 9:00 एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:15 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री ठीक 10:00 प्रसारित करू ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. रात्री ठीक 11:00 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर मंडळी, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आजच्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा. तेव्हा ऐकत रहा FM बँड 103.4 MHz आकाशवाणीचं सोलापूर केंद्र. श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम आता आपण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर जगभरातून कुठेही ऐकू शकता. आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्व कार्यक्रमांची माहिती आता आपण सोशल मीडियावर सुद्धा जाणून घेऊ शकता. त्यासाठी आमचे अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनल आकाशवाणी सोलापूर फॉलो करा, सबस्क्राईब करा. श्रोते हो, आता ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीय. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीय आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं कार्व्हर लिहिलं तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना गोष्टी रूपात तो कार्व्हर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झाला की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं आपण कसं गोष्ट पुरी होणारी, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. असं ते होत होत एक ती वही भरली तेव्हा ती मी एका ज्या बी एडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली.

0: शिक्षक आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिले, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं तर हो म्हणाले. तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकत्रित पीक नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते का ते निबंधासारखं होतंय कोरडं होतंय त्याचं एक मला हे असायचं. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होतो. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं तेव्हा जे आमच्या त्या बीएडचे शिक्षकांनी ते म्हणाले सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून देऊ. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले लिहित गेले त्याचं कुठेतरी ते जे होतं म्हणजे तळमळ म्हणा किंवा माझी त्यामागची इच्छा ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला. कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा तेव्हा असं जाणवतं की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळी दोघंही नवरा बायको ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायच्या रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे JW Carver चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं हे मुलांना सांगितलं पाहिजे. ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात म्हणून प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत

0: तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली, तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंच आम्हाला वाटतं, ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंगळवाद हा शब्द त्यास नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा, ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडलं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एखाद्या ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाढली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज हा चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणसं जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवडची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कार्वर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले होते. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते. विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते. आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडल जरी परदेशी होते तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ते सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीच असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून दाखवत असतात प्रयोगात.

0: मग ते काय ते कुठेही ते लागू पडेल असं नाही. मग त्याच्यात तुम्हाला स्थल कालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोसी लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीच्या एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे, आपण ऐकत आहात
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 होत आहेत.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक. वैशाख 1948 अर्थात 9 मे 2026. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळ उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावे. हे भाव शेतीमालांच्या उत्पादकांसाठी आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंड्यांसाठी 700 ते 800 रुपये, बीट 1000 ते 1500 रुपये, कारली 1500 ते 4000 रुपये, वांगी 800 ते 3000 रुपये, कोबी 400 ते 700 रुपये, डोबळी मिरची 1500 ते 5500 रुपये, गाजर 1000 ते 4000, फ्लॉवर प्रति 100 नगांसाठी 320 ते 1600 रुपये, चिकू 1000 ते 2500 रुपये, लाल मिरची 6000 ते 18000 रुपये, गवार 1500 ते 5000 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंड्यांसाठी 700 ते 2000, काकडी 400 ते 3500 रुपये, सुका लसूण 5500 ते 15000, घेवडा

5,000 ते 6,800, चाकवत 1,000 ते 1,500, गरडा हरभरा 5,180 ते 5,310 रुपये, हिरवी मिरची 1,000 ते 3,500 रुपये, पेरू 500 ते 1,000 रुपये, जांभूळ 19,000 ते 24,000, कांदा 5 प्रति 100 पेंड्यांसाठी 800 रुपये, करवंद 6,000 ते 8,000 रुपये, खरबूज 1,000 ते 2,500 रुपये, भेंडी 1,000 ते 3,500, लिंबू 1,000 ते 10,500 रुपये, हापूस आंबा 400 ते 2,400, लोकल आंबा 1,500 ते 5,000, मेथी भाजी प्रति 100 पेंड्यांसाठी 600 ते 2,300 रुपये, मोसंबी 2,000 ते 5,000, कांदा लाल कांदा 100 ते 1,400 रुपये, लाल तूर 7,000 रुपये, अननस 1,500 ते 3,500 रुपये, डाळिंब 1,000 ते 22,500, बटाटा 1,000 ते 1,250 रुपये, राजगिरा 600 ते 800 रुपये, मसुरा तांदूळ 3,490 ते 6,875 रुपये, शिराळी दोडका 1,000 ते 3,500 रुपये, शेपू प्रति 100 पेंड्यांसाठी 800 ते 1,300 रुपये, मालदांडी ज्वारी 2,340 ते 3,355 रुपये, सोयाबीन 6,400 ते 6,640, पालक प्रति 100 पेंड्यांसाठी 800 ते 1,300 रुपये, लोकल तांदुळजा 800 रुपये, वैशाली टोमॅटो 700 ते 3,000 रुपये, कलिंगड 300 ते 1,500 रुपये, शरबती गहू 2,605 ते 3,985 रुपये। शेतकरी बंधूंनो, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया कृषी सल्ला।

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा काढणीनंतर कांदा शेतात पातीसकट 3 ते 5 दिवस वाळवणं फार महत्वाचं आहे. या कालावधीमध्ये कांदा हा पातीमध्ये निर्माण झालेले आणि साठवणुकीमध्ये कांद्याला सुप्तपणा देणारे संप्रेरक हे हळूहळू पातीमधून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे 5 सुकेपर्यंत कांदा शेतात वाळवणं गरजेचं असतं. परंतु असा कांदा शेतात वाळवताना एक खबरदारी घेणं जरुरीचं आहे, आणि ती म्हणजे कांदा ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीमध्ये झाकला जाईल अशा पद्धतीनं कांदे जमिनीवर एकसारखे पसरून कांदा शेतात वाळवला पाहिजे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कांद्याची मान ठेवून पात कापली पाहिजे. कांदा 5 सुकेपर्यंत शेतात वाळवल्यानंतर पहिल्यांदा कांद्याच्या मानेला पीळ देऊन 3 ते 5 सेंटीमीटर अर्थात सामान्यत 1 ते 1.5 इंच मान ठेवूनच कांद्याची पात कापावी. हा महत्वाचा टप्पा असून त्यामुळे पुढील काळामध्ये कांद्याचं तोंड पूर्णपणे बंद राहून सूक्ष्म जीवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणं, कांद्यातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन वजनात घट होणं, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणं यासारख्या साठवणुकीतील नुकसानींना आळा बसतो. कांद्याला अजिबात मान न ठेवता कांद्याचं तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीमध्ये ते टिकत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवतं. आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे हा कांदा 3 आठवड्याकरता म्हणजे जवळपास 21 दिवसांपर्यंत सावलीत वाळवला पाहिजे. या काळात कांद्यामध्ये साठवलेली उष्णता ही हळूहळू बाहेर पडून कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्याचं पापुद्र्यात रुपांतर होतं आणि त्याला आपण कांद्याला पत्ती सुटणं असं देखील म्हणतो. त्यामुळे या सर्व साठवणुकीमधील फायद्यांसाठी कांदा सावलीत पातळ थर देऊन 21 दिवसांकरता वाळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता ऐकूया समस्यायुक्त जमिनीचे गुणधर्म, सुधारणा आणि खत व्यवस्थापन याबाबतची संकलित माहिती. वाचक स्वर आहे राजेंद्र कुमार कांबळे यांचा.
2: नमस्कार गावकरी बंधूंनो, समस्यायुक्त जमिनीचे गुणधर्म, सुधारणा आणि खत व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. राज्यात समस्यायुक्त जमिनीखालील क्षेत्र वाढत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकं न घेणं, पाण्याचा अमर्याद आणि खतांचा असंतुलित वापर, तणनाशकांचाही अमर्याद वापर, सेंद्रिय खतांचा

खताचा कमी वापर आणि चुकीची पीक वा फळ लागवड पद्धती ही त्यामागची मुख्य कारणं आहेत. त्यामुळं धूपग्रस्त, क्षारयुक्त चोपण, पांथळ, चुनखडीयुक्त आणि आम्ल असे जमिनीचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या शेती पद्धतीचा अवलंब होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. ऊस किंवा नगदी पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. फेरपालटीत हिरवळीचे खतं तसेच कडधान्य पिकांचा समावेश हा सेंद्रिय कर्ब सुधारणेच्या दृष्टिकोनातून विचार महत्वाचा आहे. आपल्याकडील जमीन समस्येयुक्त आहे का आणि त्यात सुधारणा करून पीक आणि खत व्यवस्थापन कसं करावं हे आपण माहिती करून घेऊया. प्रथम माती आणि सिंचनाचे पाणी यांचं पृथक्करण करून अहवालानुसार जमीन आरोग्य पत्रिका तयार करून घ्यावी. त्याद्वारे मातीचे गुणधर्मानुसार वर्गीकरण करावं. आता मातीचे पायाभूत गुणधर्म नेमके कोणकोणते आहेत तेही जाणून घेऊया. पहिला मूलभूत गुणधर्म सामू आहे. तो 6.5 ते 7.5 पर्यंत असावा. कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्य उपलब्ध होतात. सामू 6.5 पेक्षा कमी असलेल्या जमिनीस आम्ल जमीन म्हणतात. विशेषत कोकणातील जमिनीचा सामू आम्लयुक्त असतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जमिनीचा सामू किंचित विम्ल ते अतिशय विम्ल म्हणजेच 7.5 ते 9.0 इतका आहे. सामू 8.5 पेक्षा जास्त असल्यास त्यास चोपण जमीन म्हणतात. जमिनीचा दुसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे क्षारता. ती प्रयोगशाळेत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीटर या उपकरणाद्वारे मोजली जाते. याद्वारे जमिनीतील विद्राव्य क्षारांचं प्रमाण समजतं. मातीमधील विद्युत वाहकता म्हणजेच क्षारता 1.50 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त असेल तर त्यास क्षारयुक्त जमीन म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. त्यामुळं मातीची क्षारता सर्वसाधारणपणे 0.10 ते 0.50 डेसी सायमन प्रति मीटर या दरम्यानच असावी. त्यापेक्षा जास्त असल्यास निचऱ्याची व्यवस्था चर खोदून करावी. चांगल्या प्रतीचं पाणी सिंचनास वापरून अतिरिक्त क्षाराचा निचरा करावा. चांगल्या प्रतीच्या पाण्याची क्षारता 0.5 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते. ही क्षारता 2.5 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त असल्यास असं पाणी सिंचनास अयोग्य समजलं जातं. पाण्याची क्षारता 3.15 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त असल्यास ते ठिबकसाठी अयोग्य समजलं जातं. जमिनीचा तिसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे मुक्त चुनखडीचं प्रमाण. हे प्रमाण 5% कमी असल्यास कमी, 5 ते 10% मध्यम आणि 10 ते 15% जास्त आणि 15% जास्त असल्यास पिकास हानिकारक ठरतं. जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास त्यात लोहाची कमतरता येते. त्यामुळं ऊस द्राक्ष पिकांवर केवडा दिसून येतो. चुनखडीयुक्त जमिनीची घनता वाढते. घडण वा संरचना कठीण बनते. सामू विम्लधर्मीय होतो आणि क्षारता 1.0 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते. जमिनीचा पायाभूत चौथा महत्वाचा रासायनिक गुणधर्म म्हणजे मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. ते टक्केवारीत लिहिलेलं असतं. साधारणपणे सेंद्रिय कर्ब 0.40% कमी असल्यास ते कमी प्रमाण समजतात. तर 0.41 ते 0.60% दरम्यान मध्यम, तर 0.61% जास्त हे चांगलं प्रमाण समजलं जातं. परंतु आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जमिनींमध्ये 60% जास्त मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.40

दशांश टक्क्यापेक्षा कमी असल्याचं आढळलं आहे. सेंद्रिय कर्ब हा पायाभूत गुणधर्म चांगले ठेवण्यास मदत करतो, जमिनीतील समस्या कमी होण्यास मदत करतो. सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. अशा वेळेस शेणखताचा होत असलेला अपुरा पुरवठा, वाढत चाललेल्या जमिनीचा विम्लपणा म्हणजेच सामू, क्षाराचं प्रमाण, सधन पीक पद्धती आणि अतिरिक्त पाण्याचा वापर ही सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणं आहेत. तो वाढवण्यासाठी विविध पिकांना शिफारस केलेले सेंद्रिय खत, उदाहरणार्थ शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, प्रॉम आदीचा वापर करणं आवश्यक आहे. फेरपालटीत कडधान्य पिकांचा अंतर्भाव करणं, क्षारपड जमिनीत दर 2 वर्षातून एकदा हिरवळीची पिकं गाडावीत, उदाहरणार्थ धैंचा किंवा ताग, त्याचप्रमाणे शिफारस रासायनिक खतांसोबत अखाद्य पेंडी, उदाहरणार्थ निंबोळी, करंज, एरंडी आदी पेंडींचा वापर करावा. सेंद्रिय कर्ब हे सर्व सूक्ष्म जीवांचं खाद्य असल्यानं जमिनीतील जैव विविधतेत वाढ होईल. त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं विघटन आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल. आता समस्यायुक्त जमिनीचे प्रकार किती नेमके आहेत हेही आपण जाणून घेऊया. धूपग्रस्त जमीन. समस्यायुक्त जमिनींमध्ये सर्वात जास्त क्षेत्र धूपग्रस्त जमिनीखाली आहे. कोरडवाहू क्षेत्रात हे क्षेत्र जास्त आहे. जास्त उतार असल्यानं पाण्याबरोबर माती, अन्नद्रव्य, सूक्ष्मजीव वाहून जातात. परिणामी जमीन निकस आणि उथळ बनतात. त्यासाठी उन्हाळ्यात बांध बंदिस्ती, उतारास आडवी मशागत, सीसीटी, जैविक बांध, तसंच मृद आणि जलसंधारणाचे विविध उपाय महत्वाचे आहेत, कारण यामुळे जलसाठ्यातील गाळ साठण्याचं प्रमाण कमी होऊन जलसाठा वाढेल. पाण्यातील जलपर्णी वनस्पतींची वाढ कमी होईल. या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. द्विदलवर्गीय आणि कमी कालावधीत येणारी पिकं घ्यावीत, म्हणजेच धुपीला अटकाव होईल. ओढा, नाला आणि नदीकाठी वनातील वृक्षांची तसंच नीलगिरी, गिरीपुष्प, बांबू यांची लागवड करावी. त्यातून सेंद्रिय कर्ब संवर्धन जास्त होईल. कमीत कमी मशागतीची शेती आणि शेतावरच सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन करावं. दुसरा प्रकार आहे जमिनीचा क्षारपड जमीन. या क्षारपड जमिनीचे पुन्हा 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे क्षारयुक्त, दुसरं क्षारयुक्त चोपण आणि तिसरं चोपण. त्यानुसार एकात्मिक जमीन सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा. क्षारयुक्त जमिनीचे गुणधर्म कोणते हेही आपण जाणून घेऊया. मातीच्या कणांवर कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं आणि जमिनीत सॉइल सोल्युशन म्हणजेच मृदा द्रावणामध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं सामू 8.5 दशांशपेक्षा कमी असतो. मृदा द्रावणात विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं जमिनीची विद्युत वाहकता, ज्याला क्षारता म्हणतात, 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. मातीच्या कणांवर विनिमयात्मक कॅल्शियमचं प्रमाण जास्त तर विनिमय सोडियमचे प्रमाण 15% कमी असते. उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड आणि सल्फेटयुक्त कॅल्शियम, मॅग्नेशियमच्या पांढऱ्या क्षारांचा पाथर आढळतो. जास्त क्षारांमुळे पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. पाट पाण्याच्या क्षेत्रामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी उथळ म्हणजेच 1 मीटरच्या आत असते. पिकाच्या मुळात जमिनीतून अन्न शोषण करता येत नाही, प्राणवायूचा पुरवठा होत नाही, पर्यायानं पाणी पिवळी पडून वाढ खुंटते. क्षारयुक्त जमिनीची सुधारणा कशी करायची हेही आपण जाणून घेऊया. शेताभोवती खोल चर काढावेत. पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावा. शेतात 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलितांचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा. सेंद्रिय खतांचा हेक्टरी 20-25 टन वापर करावा.
जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा

उदाहरणार्थ पाचट आच्छादनासाठी वापर करावा. जमीन पडीक ठेवणे त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे जमिनीच्या पृष्ठभागावर क्षार येणार नाहीत. हिरवळीची पिके उदाहरणार्थ धैंचा किंवा ताग ही 45 ते 50 व्या दिवशी 3 वर्षातून एकदा तरी जमिनीत गाडावीत. त्यामुळे जमिनीची निचरा शक्ती वाढते आणि भौतिक गुणधर्म सुधारतात. लागवड सरीवरंब्याच्या मध्यभागी करावी. सेंद्रिय भूसुधारके मळी कंपोस्ट आसवणीतील सांडपाणी जमिनीत वापरू नयेत कारण त्यात विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असतं. रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम गंधक यांचा वापर करू नये. क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा. क्षारयुक्त चोपण या जमिनीचे गुणधर्म काय आहेत हे आपण जाणून घेऊया. विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं जमिनीचा सामू 8.5 दशांशपेक्षा कमी किंवा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता अर्थात क्षारता 1.5 दशांश डेसीसेमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. मातीवर चिकटलेल्या सोडियमचे प्रमाण 15% जास्त असते. कॅल्शियम मॅग्नेशियम क्लोराईड वा सल्फेट अधिक सोडियमचे क्षार जमिनीत साठतात. जमिनीची जडणघडण बिघडते. पिके पिवळी पडून वाढ खुंटते. पृष्ठभागावर माती मिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात. पावसाळ्यात चिबड आणि उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो. क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी जमिनीला उतार द्यावा. शेताभोवती खोल चर काढावेत. सच्छिद्र पाईप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा. सिंचनास चांगलं पाणी द्यावं. सेंद्रिय खताचा आणि जोर खतांचा निंबोळी पेंड करंज पेंड इत्यादी वापर शक्यतो जास्त करावा. धैंच्या पीक 45 ते 50 व्या दिवशी 3 वर्षातून एकदा तरी गाडावं. माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्यकतेच्या 50% पहिल्या वर्षी द्यावी. उर्वरित मात्रा 2 वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या 20 सेंटीमीटर थरात मिसळावी. सेंद्रिय भूसुधारके मळी कंपोस्ट आणि स्पेंट वॉश जमिनीत वापरू नये कारण त्यात विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त असतं. क्षार सहनशील पिकांची निवड करावी. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्याचा वापर करावा. या चोपण जमिनीचे गुणधर्म काय आहेत तेही पाहून घेऊया. मातीवर चिकटलेल्या सोडियमचे प्रमाण जास्त असल्यानं जमिनीचा सामू 8.5 दशांशपेक्षा जास्त असतो. विद्राव्य क्षाराचं प्रमाण जमिनीत कमी असल्यामुळं जमिनीची विद्युत वाहकता 1.5 दशांश डेसीसेमन प्रतिमीटरपेक्षा कमी असते. विनिमय सोडियमचे प्रमाण 15% जास्त असते. जमिनीत सोडियमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबरचे प्रमाण वाढते. जमिनी पावसाळ्यात चिबड आणि उन्हाळ्यात अतिशय कडक होतात. जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर आणि घट्टपणामुळे बियांची उगवण शक्ती कमी होते. जमिनीचा पृष्ठभाग राखड दिसतो. अतिशय टणक आणि भेगाळलेला बनतो. चोपणपणा वाढल्यास चुनखडीचे प्रमाण वाढते. चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी भूमिगत चरांची सच्छिद्र पाईप निचरा व्यवस्था करावी. रासायनिक भूसुधारकांचा वापर करताना माती परीक्षण करून जिप्सम वा सल्फरचा आवश्यकतेनुसार वापर करावा. जमिनीत मुक्त चुना 10% कमी असल्यास जिप्सम तर जास्त असल्यास गंधकाचा शेणखतातून आवश्यकतेनुसार वापर करावा. सेंद्रिय खतं आणि भूसुधारकांचा वापर उदाहरणार्थ शेणखत कंपोस्ट खत मळी कंपोस्ट खताचा वापर नियमित करावा. धैंचा पीक 45 ते 50 व्या दिवशी 2 वर्षातून एकदा जमिनीत गाडावं. आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट सिंगल सुपर फॉस्फेट सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी. पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा 25% वाढवून द्यावी. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये उदाहरणार्थ लोह फेरस सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी जस्त झिंक सल्फेट 20 किलो प्रति हेक्टरी जमिनीत सेंद्रिय खतात आठवडाभर मुरवून द्यावीत. सबसॉयलरने खोल नांगरट करावी परंतु रोटावेटर

0: चा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावा. पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार पद्धतीने करावं. विद्राव्य खतांचा वापर ठिबकाद्वारे पीक वाढीच्या आवश्यकतेनुसार करावा. नैसर्गिक अधिक सेंद्रिय अशा प्रकारची शेती करावी. या पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच आपल्या जमिनीमध्ये सुधारणा होऊन आपल्याला भरपूर पीक उत्पादन मिळू शकतं.
1: श्रोतेहो, आताच आपण समस्यायुक्त जमिनीचे गुणधर्म, सुधारणा आणि खत व्यवस्थापन याबाबतची संकलित माहिती ऐकली. वाचक स्वर होता राजेंद्रकुमार कांबळे यांचा. याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील.

0: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना. प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साद घालतो आहे. आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर. आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे. तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या. सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा. ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी.
1: श्रोतेहो, आता ऐकूया वसंत देसाई यांच्या स्वरातलं शेतकरी गीत. शब्द आहेत शांताराम आठवले यांचे, संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर। प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाइन फॉर्म भरणं सुरू झालं आहे। कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध। या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे। माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणार एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर। 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश। यशाचं अति उच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा। एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर।
1: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत।
2: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा।
1: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
2: मोबाईल 93-72-707-100।
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर।
4: मोबाईल 91-72-710-499।

0: शायर अमर शेख आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शेतकरी गीत आपण ऐकलं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
7: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9999-42-41-49.
0: श्रोतेहो, आता ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
9: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि TVK पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्य

माजी का रावणी पास, ये किसान किसान हाथी तो घर

0: त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजयांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं डीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोरा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोरा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील

0: दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-66-39.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मंथन कौटुंबिक श्रुतिका. सादर करते आहेत जयश्री पुराणिक.

0: फन आहेस का घरात?
1: कोण राम? अरे ये सकाळी सकाळी कुठे जाणार आहे?
2: कोण रामभाऊजी का?
0: ओ,
2: या
0: आलो.
2: अगोबाई पाऊस सुरू आहे का बाहेर?
0: मीराबाईनी आहो, आग डोंब उसळलाय नुसता, पाऊस काय?
1: इतक्या सकाळी काय झालं तरी काय म्हणतोय मी?
0: काही म्हणू नकोस, उन्हानं जीव कावलाय बघ नुसता.
2: पण भाऊजी, तुम्ही तर स्विमिंग टँक मध्ये डुंबून आल्यासारखे दिसताय अगदी.
0: उखाडाच एवढा आहे काय
1: सांगायचं. आणि इतक्या सकाळी तुझे कपडे भिजल्यासारखे घामटलेले आहेत.
0: अरे मला तर आयपीएल ची मॅच सुरू असल्यासारखंच वाटतंय.
2: अगो बाई, म्हणजे काय?
0: अहो, दिसेल तो खेळाडू चिंब भिजलेला
1: ते मैदानावर. इथं काय?
0: इथं काय? अरे रस्त्यानं फिरणारी सगळी माणसं आयपीएल मधल्या खेळाडूंसारखी भिजलेली आहेत.
2: चला बरं झालं बाई, सोलापूरकरांच्यात ओलावा नाही अशी टीका करायला आता जागा नाही राहिली.
1: हिचं आपलं तिसरंच ओलाव्याचं सोड. एवढा उन्हाळा असूनही चहाच्या टपऱ्यांवर गर्दी किती आहे बघ ना.
0: अरे बघ काय, तरी पाहिलंस का?
1: हो ना.
0: त्यासाठी दुपारी घर सोडून रस्त्यावर फिरावं लागतंय माझ्यासारखं.
2: तुम्ही उगीच का फिरता दुपारी रस्त्यावरून?
0: बहिणी थट्टा करताय का माझी? अहो कामं असतात म्हणून फिरतो.
1: उन्हातच काम करण्याची भलती खोड आहे तुला राम.
0: अरे बाबा, खोड वगैरे काही नाही.
1: मग
0: भर दुपारी एक चक्कर मारली ना तर कळेल सोलापूरकरांचं दुःख काय असतं ते.
2: खरंय भाऊजी, अगदी खरंय तुमचं. फुटपाथवरच्या ज्यूसच्या गाड्यांवर दिसतात बरेच जण.
0: चहाच्या टपरीवर पण दिसतात.
1: हो ना, उसाच्या रसाच्या दुकानातही बरीच गर्दी असते.
0: अरे कित्येक जण एवढ्या उन्हात टोपी देखील न घालता वाहनावरून फिरतात बरं.
2: पण खरं सांगू का, असं फिरणं योग्य नाही बरं का? उन्हाचा स्ट्रोक जीवघेणा असतो म्हणे.
0: नाही ते सगळं ठीक आहे हो, पण ऐकतंय कोण इथं?
1: सांगायला गेलं तर लई शहाणाय जाव हे म्हणतात.
0: खरंय.
2: पूर्वी ना भाऊजी, पाणपोया दिसायच्या बघा जागोजागी.
0: आता पाण्याचे जार ठेवलेले असतात कोपऱ्या कोपऱ्यात.
1: पण तासभरात रिकामे होतात.
0: हो,
1: इतकं ऊन आहे, तहानही तशीच लागणार.
0: अरे बाबा, परवा जनावरांना पिण्यासाठी केलेल्या सार्वजनिक हौदात दुपारी दोन चार कुत्री बसलेली होती.
2: हो ना, अर्थातच उन्हाचा जरा गारवा त्यांनाही हवाच की
1: हो. हो ना, सोलापूर आहेच असं जळजळीत.
0: हो ना,
1: म्हणून इथल्या एका कवीनं आपलं टोपण नाव देखील वैशाख असं घेतलं होतं.
0: हो, ते होते त्र्यंबी सरदेशमुख.
1: आपल्या माधवराव पवारांना देवाज्ञा झाली.
0: हो ना रे,
1: त्यांची ही कविता जिव्हाळ्याची तशीच धारदार.
0: हो
2: खरंय. मी वीज होऊन जाईन दुनियेतून जाता जाता, असं लिहिलंय त्यांनी.
0: कवींच्या कवितांवर त्यांच्या निवासी प्रदेशाचा परिणाम होणं स्वाभाविक आहे बरं का.
1: हे बाकी खरं आहे, कोकणातल्या कवींसारखी फुलांची वर्णनं आपल्या भागातल्या कवींच्या कवितांमध्ये येणार नाहीत.
0: हो,
2: आपल्याकडं उन्हाळ्यात फुललेला बहावा नुसताच पहावा.
0: हो, आणि झाडाला आग लागल्यासारखी लाल लाल फुले येतात ती कोणती?
1: गुलमोहर का पांघरा का दोन्ही?
2: बघा, रामभाऊजींना सुद्धा झाडाला आग लागल्याची चूक मध्ये आवी वाटली.
0: लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला असं गदिमांसारखं मी म्हणू शकत नाही ना.
1: अरे का राम का?
2: कारण ते गदिमान आहेत म्हणून.
0: उत्तम कवीच तशा प्रतिमा वापरू शकतो.
1: अगदी खरं.
0: आम्ही आपलं आग लागली, जाळ झाला, विस्तू पेटला असे शब्द वापरणार, दुसरं काय?
1: असल्या उन्हाच्या काहारात दुसरं सुचणार तरी काय राम?
2: रवींद्रनाथ टागोरांसारखी प्रतिभा हवी त्यासाठी भाऊजी.
1: तुला टागोर बरे आठवले.
2: अहो, परवाच त्यांची जयंती झाली ना.
0: हो, दोन देशांना राष्ट्रगीत देणारा कवी आहे
1: ह्या.
2: हो, आपल्या देशाला जनगण मन आणि बांगलादेशाला आमार शोनार बांगला, बघा ना किती वैविध्य.
0: वंगभंग हा या देशाचा तेजोभंग होता. तेव्हा 1905 साली लिहिले त्यांनी आमार शोनार बांगला.
1: काय त्यांची प्रतिभा.
2: खरंय.
1: काय त्यांचं जीवन. आपल्या देशाला पहिलं नोबेल पारितोषिक त्यांनी मिळवून दिलंय.
0: हो ना.
2: हो, आणि देशालाच नाही तर अख्ख्या आशिया खंडातलं पहिलं नोबेल त्यांच्या नावावर आहे बरं का.
0: खरंच विलक्षण माणूस होता बरं
1: राम. मला बऱ्याचदा वाटतं
0: काय,
1: त्या प्रतिभेची गुणवत्तेची माणसं पुढच्या पिढ्यात जन्मलीच नाहीत.
2: म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?
1: बघ ना, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि स खांडेकर अशी दिग्गज मंडळी पुन्हा जन्मली नाही.
0: बरोबर आहे, बरोबर आहे मोहन तुझं. त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये लोकमान्य टिळक, गोखले, रानडे, महात्मा फुले, गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी महान प्रतिभेची माणसं जन्मली ना.
2: हो ना, अगदी खरंय.

0: नाही, त्यानंतरच्या पिढीत म्हणजे साधारण 1920 ते 1940 दरम्यान अनेक गुणी माणसं जन्माला आली.
1: हो ना, 1980 किंवा 1990 नंतर अशा गुणवत्तेची माणसं अपवाद वगळता नाहीतच.
2: 2000 नंतरही तशीच परिस्थिती आहे मोहन.
1: खरंय,
0: अगदी तसंच काही म्हणता येणार नाही खरं. अमेरिकेचं डिजिटल साम्राज्य उभं करणारी सुंदर पिचाई आणि त्यांच्यासारखी माणसं भारतातलीच की हो.
2: अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं वेगळ्या फील्डमध्ये त्या प्रतिभेची माणसं जन्मली असं म्हणायचं.
0: बरोबर,
1: ही बरोबरच आहे म्हणा. पण टागोर ते टागोरच, त्यांची बरोबरी कुणी काढू शकणार नाही ना.
0: ते मात्र अगदी मान्य.
2: अरे वा, आज दोघांचं चक्क एकमत झालं. ते कसं काय?
1: उन्हाचा परिणाम. दुसरं काय?
2: उन्हाचा काय संबंध त्याच्यामध्ये?
1: भांडत बसले तर तोंड वाळत. मग कशाला शब्द खर्च करा असं वाटतं.
2: तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. नाहीतरी उन्हामध्ये पांगारा फुलला असता इथं
0: काही नाही हो. तसं काही होत नाही, सरबत करून ठेवलंय फ्रीज मध्ये.
2: वा,
0: ते पित बसतो अधून मधून.
2: पण प्रॉपर सोलापूरच्या लोकांना उन्हाची तीव्रता कितीही असली ना तरी ते सहन करण्याची ताकद त्यांच्या आतूनच असते. बरं का?
0: खरंय.
1: प्रॉपर म्हणजे?
2: अरे प्रॉपर म्हणजे इथंच जन्मलेल्या, इथंच वाढलेल्या आणि इथंच राहणाऱ्यांना.
0: तसं काही नाही भाऊजी. सहन करण्याची ताकद सगळ्यांमध्येच असते, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा.
1: हो, तो वन लाइनर आहे ना.
2: हो,
1: पुरुष म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे सहनशक्ती.
2: वा, अलीकडे पीसी देखील वन लाइनर म्हणून खपवतोय तू.
0: आणि रोस्टिंगच्या नावाखाली कसलं वाभाडं करतात एकमेकांचं हो.
2: ते पाहायला तरुणाई गर्दी करते खूप. बरं,
1: आमच्या लहानपणी नकलाकारांना गर्दी व्हायची.
2: हो,
0: हे रोस्टर एकपात्रीच असतात ना.
2: आपले कवी माधव पवार आणि त्यांचे वडील देखील नकलाकारच होते. बरं,
1: हो ना. गणेशोत्सवात त्यांच्या नकला पाहिल्या आहेत मी.
2: हो, ते वेगवेगळे आवाज काढत.
1: त्यात मजा होती, प्रतिभा होती, गुणवत्ता होती, वेगळी कला होती राम.
0: तेच म्हणते मी. आता नम्रतेचा आव आणून उद्धटपणा करतात, रोस्टिंग एकपात्री प्रयोग करतात.
1: गेला तो काळ.
2: खरे,
0: लढाऊ वृत्ती पाहिजे, असे संस्कार सोडून कसं चालेल?
2: उन्हाला घाबरणाऱ्यांनी असं बोलू नये.
1: अरेच्या, तुझे कपडे वाळले की?
2: मग काय, मी काय हावदात डुंबत नव्हतो बसलो. इतकी गरमागरम चर्चा सुरू होती नुसतीच.
0: म्हणजे वायफळाचा मळा असं म्हणायचंय का तुम्हाला भाऊजी?
2: नाही, सोलापूरची माणसं जशी वायफळ जाणारी नाहीत.
1: अगदी खरंय, महाराणा प्रतापांसारखा पराक्रम करणारी आहे.
0: कसं बोललात अगदी?
2: आज अगदी एकमत होत आहे या प्रत्येक गोष्टी तुमच्या दोघांचा.
1: नाही होणार. महाराणा प्रतापांचा पुतळा आहे सात रस्त्याला. आज त्यांची जयंती, तो आठवण देत असतो पराक्रमाची.
2: खरंय खरंय.
0: म्हणजे त्यांच्यासारखा पराक्रम गाजवण्याची.
2: हो ना, एरवी सोलापूरच्या उन्हात वावरण्याचा पराक्रम तर आपण करतोच. आता थोडा प्रतिभेचा व्यायाम आणि बुद्धीचा पराक्रम दाखवण्याची वेळ आली आहे.
1: म्हणजे काय रे राम?
2: म्हणजे इथलं आयटी पार्क सोलापूरच्याच तरुणांनी भरलं पाहिजे. इथल्या नाट्यगृहात सोलापूरचीच नाटकं झाली पाहिजेत आणि इथल्या साहित्य मंडळामध्ये इथल्याच कवी साहित्यिकांच्या साहित्याची पारायणं झाली पाहिजेत.
1: अगदी बरोबर आहे.
0: हे बाकी अगदी खरं आहे. हा भाऊजी, सोलापुरात उणीव म्हणून कशाची नाहीच आहे.
2: हो ना,
1: सध्या देवाधिकांचे खूप उत्सव, नामसप्ताह सुरू आहेत, अनेक कीर्तन प्रवचन होत आहेत.
2: हो ना,
1: त्या अध्यात्माच्या जोडीला संत चोखामेळ्यांसारखी कृतिशील प्रतिभा दिसली पाहिजे.
2: दिसेल दिसेल मोहन, दिसेल. बरं, एक दिवस सोलापूर सगळ्या महाराष्ट्रात अव्वल झालेलं दिसेल.
1: हे भाषणातलं वाक्य झालं.
0: नाही, इथल्या तरुणांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवलं होतं. आता ते अशीच प्रगती साधतील बघा तुम्ही.
2: हो, सध्या तरी गुणी तरुणाई पुण्या मुंबईला किंवा बेंगळुरूला पळती असं दिसतंय.
1: थोडं थांब, सोलापूर शिवाय पर्यायच नाही उरणार यांना.
2: हो ना, आशावादी असावं माणसानं. उन्हात आलेल्या माणसाला केवळ फ्रीज मधल्या सरबताची माहिती असून काय उपयोग ना?
0: अगं बाई, लक्षातच नाही आलं माझ्या भाऊजी, सरबत देऊ ना.
2: हे काय विचारणं झालं? कमालच आहे तुमची.
0: तुम्हाला देणारच आहे हो, पण यांना विचारलं
2: का? हो, मोहनराव घेणार का?
0: सकाळपासून 4 वेळा प्यालेत म्हणून विचारलं.
1: आता होऊ दे 5व्यांदा. कस
2: तुम्ही म्हणाल तसं.

0: श्रोते हो, आताच आपण मंथन कौटुंबिक श्रुतिका ऐकली. सादर करत्या होत्या जयश्री पुराणी.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
4: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही.
4: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
3: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
4: तर ऐकायला विसरू नका
5: खमंग रुचकर,
4: दररोज सकाळी 9:15
3: ऐकत रहा आणि बनवत रहा
4: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:30 होत आहेत.
8: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबुले यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं. चित्रपट आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.

श्रोतेहो आता ऐकूया आदर्श शिंदे आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांचं गीत. चित्रपट आहे टाइमपास 2.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: श्रोते हो, आताच आपण दगडी चाळ या चित्रपटातलं गीत ऐकलं. गायक स्वर होता हर्षवर्धन बावरे आणि आनंदी जोशी यांचा.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
2: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
0: श्रोते हो, आता ठीक 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
0: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉ

0: अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटिस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
3: श्रोते, आता ऐकूया अंकिता जोशी यांच्या स्वरातलं भावगीत

0: याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आज एक कलाकार अंतर्गत सुवर्णा मुळसकर यांची रचना असणारी गाणी आपण ऐकली.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
5: अहो, पण कुठं?
4: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
3: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
4: नाही, मुदतीची बाधा
3: नाही, TDS ची चिंता
4: नाही, नूतनीकरणाची गाथा.
3: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
4: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
3: मोबाईल 940-51-202-74.
4: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
10: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ठीक 9:15 मिनिटांनी विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ यांचं.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. लावण्यरंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो सध्या आपण तमाशामध्ये गणाची परंपरा कशी सुरू झाली याबद्दल माहिती घेत आहोत. पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा यांनी रचलेला गण होता श्री वक्रतुंड गणपती गणाधिपती तुझी जे स्तुती नर निशिदिनी करती ते नर निर्विघ्न प्रपंची जनी विरचिती. याप्रमाणे पेशवाईतील रामजोशी या शाहीरांची गणाची रचना देखील अशीच होती. महाराज गौरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एक दंत दोनावर पुरती. हीच रचना आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये.

गणपती बरोबरच विष्णू, शिव, सूर्य आणि शक्ती या पंचायतनाला त्यांनी आवाहन केलेलं असतं. याच काळातील परशराम अनंत फंदी यांच्यासह सगन भाऊ सारख्या मुसलमान शाहिरांना देखील गणपतीला आवाहन केलेलं आहे. त्यांची रचना अशी आहे, जय श्रीमंगल मूर्ती नमो पूर्ण कृपाळा, दीन दयाळ स्मरता यावे बाप्पा, जय श्री सिद्धिविनायका तो ज्ञान दीपा. अशा शब्दामध्ये सगन भाऊनी गणपतीची स्तुती केलेली आहे. पेशवाईतील गणांचं अंतरंग पडताळून पाहिलं तर असं दिसून येतं की कार्यक्रमाच्या आरंभी गणरायांना उपस्थित व्हावं, त्यानं शाहिरासाठी गाण्यासाठी स्फूर्ती द्यावी, शुभाशिष द्यावेत, कार्यक्रम निर्विघ्न पार पाडावा, रचना करण्यास त्या ज्ञानदीपानं बुद्धी द्यावी, अशा प्रकारचं गणामध्ये वरदान मागितलेलं आढळतं.

भेदिक तमाशा फडातूनही गण गायला जात होता. भेदिक फडातील गणाचा तमाशा शाहिरांनी स्वीकार केला होता. कलगी पक्षाचे प्रसिद्ध तमाशा शाहीर पठ्ठे बापूराव यांनी रचलेले गण वैशिष्ट्यपूर्ण आणि गायकीच्या अंगानं कौशल्यपूर्ण धाटणीचे आहेत. भेदिक धाटणीच्या अंगानं त्यांनी लिहिलेला एक गण असा आहे, श्री गणराय या वैरंगणी रंगणी या अंगणी या तुरा भंगुनी गिरवावी माझी कंगणी. तुरा पक्षाचा पराभव करून कंगणी म्हणजे कलगी पक्षाला जयश्री मिळवून देण्यासाठी गणरायांनी सभास्थानी यावं असा या गणाचा भावार्थ आहे. त्यांचा आणखीन एक लोकप्रिय गण आजही कलगी फडातून अवश्य गायला जातो तो असा आहे, आधी गणाला रणी आणला नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. अतिशय सुंदर अशी ही रचना आहे. धन्य शारदा ब्रह्मकन्या घेऊन येईल रुद्रवीणा, साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दाखविल यंत्र खाणाखुणा, सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु मेरुवरांचा धरू आता, ब्रह्मांडा भवता तो एक सवता दिवाच लाविल म्हण म्हणा, माझ्या मनाचा मितूपणाचा जाळून केला चुना चुना, पठ्ठे बापुराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना. हा गण शाहीर साबळे यांनी गायलेला आहे, तो आपण ऐकूया.

तुरा पक्षाचे शाहीर भाऊ फक्कड यांची गणाच्या लावणीची रचना थोडीशी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ढंगाची आहे बरं का। गायकीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी केलेली गणाच्या मांडणीची किंवा त्यांच्या बंदिशीची ढब अगदी खटकेबाज आहे असंच वाटतं। त्यांनी ज्यांना आवाहन केलं आहे तो गणेशदेव लोकदेव आहे। त्या दैत्यांच्या आदिदैवताला आळवताना ते म्हणतात, आमचा दैत्याचा गणपती नाचून गेल्यावर शेंद्रावर एकशे गणपती, फक्कड भाऊराव कवीची धरती ऐकून कीर्ती चढली स्फूर्ती, बिजली चमकली कड कड कड धडपड घडीची चालू नडीची चढा होडीची, बुटी जडीची हाती बावन वीर कंगणा, आज पूजूया गणरंगणा। तमाशामध्ये या विविध शाहिरांनी गणांची जी रचना केलेली आहे त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात एक येतं की ही केवळ एक परंपरा म्हणून तमाशामध्ये गण आला असावा। परंपरेतून चालत आलेल्या लोकधर्मीय विविध नाट्यातून तमाशानं गण घेतला असावा। त्याची धाटणी थोडीशी वेगळी दिसत असली तरी पहिल्यांदा गण म्हणण्याची प्रथा भेदिक फडातून तमाशानं घेतली आणि गण गाण्याची धाटणी गोंधळातून घेतली असं म्हणता येईल। आणखीन एक गण आपण ऐकूया।

0: नमस्तेवंडली मावशे
1: बोला
0: मावशे
1: हा
0: आज 16 सहस्र गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय
1: होय
0: मावशे
1: हा
0: तुला ठाव आहे
1: काय
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो
0: गेलो ना
1: गेलो
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होतं
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती
0: हा बंदूक होती ना
1: होती
0: मग बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तेव्हा काय झालं
1: प्रतिस्पर्ध्याच्या पायाची नली फुटली
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली
1: सालू बाजाराला आली
0: नाही आली तूच हाली मार आणि तिला बोलावून घे
1: आत्ता बोलावतो आणि

श्रोतेहो, गण म्हणण्याची प्रथा लोकनाट्यामध्ये आजही दिसून येते, मात्र सत्यशोधक जलसे आणि आंबेडकरी जलशांच्या कार्यक्रमात गणपती स्तुतीऐवजी निर्मिकाची आणि भारतरत्न डॉ आंबेडकरांच्या कार्याची स्तुती केलेली आढळते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वगनाट्याच्या प्रारंभी जन्मभूमीला वंदन करून कृषकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि लोकनेत्यांच्या कर्तृत्वाला सलाम केलेला आहे। गणानंतर तमाशामध्ये गवळण सादर केली जाते। संत वाङ्मयामध्ये गवळणीची परंपरा आपल्याला पाहायला मिळते। अगदी ज्ञानेश्वरांपासून एकनाथ महाराजांपर्यंत आणि नामदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत या सगळ्या संतांनी गवळणी लिहिलेल्या आहेत। अशा गवळणीतून संतांनी राधा कृष्ण यांच्यातील प्रीतीभावाबरोबरच श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं। नवविधा भक्तीमधली प्रेमा आणि मधुरा भक्तीचा अतिशय सुंदर आविष्कार आहे। तो प्रकट करण्यासाठी संतांनी आध्यात्मिक स्वरूपाच्या गवळणींची रचना केली। पण मराठी शाहिरांनीही राधाकृष्णाच्या प्रीतीभावाबरोबरच त्यांच्या शृंगारिक लीलांचं वर्णन करणाऱ्या अनेक गवळणी रचलेल्या आपल्याला आढळतात। संतांच्या गवळणीतील भक्तिभाव आणि अध्यात्म हे गुंफलेलं असलं तरी शाहिरांच्या गवळणीत शृंगार भावनेला प्राधान्य दिलेलं आहे आणि तमाशात अशा शाहिरांनी रचलेल्या गवळणी सादर केल्या जातात। गवळणीबद्दल अधिक बोलण्यापूर्वी आपणही एक गवळण ऐकूया।

या गवळणीच्या कार्यक्रमात रंग भरण्याचं काम प्रामुख्यानं सोंगाड्या म्हणजेच पेंद्या आणि मावशीचं काम म्हणजे दुसरा सोंगाड्या करत असतो. पेंद्या गवळणीची थट्टा मस्करी करतो तर मावशी पेंद्याची आणि कृष्णाची खिल्ली उडवते. या झटापटीमधूनच शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद निर्माण होतात आणि प्रेक्षकांची भरपूर करमणूक होते. मावशी कृष्णदेवाला बऱ्याच वेळा फैद्यावर घेऊन त्याची टिंगल टवाळी करताना दिसते. अशा वेळी कृष्णभक्त असलेला तमाशाचा प्रेक्षक काही चिडत नाही, रागाला जात नाही. उलट मावशीनं कृष्णाचं माप घेतलं तरी तो पोट धरधरून हसतो. हे असं का होतं, कसं होतं याचं स्पष्टीकरण देताना डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की या तमाशातल्या गवळणींची रचना ही काही धर्मग्रंथ, पुराण ग्रंथ, महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथांच्या आधारे केलेली असते. नेमका आधार नसतो पण त्या ग्रंथातील मूळच्या प्रसंगामध्ये आईक्यू माहितीच्या आधारे भर घालून ही रचना केलेली असते. या प्रसंगामध्ये कृष्णाच्या जीवनातल्या विविध घटना आणि प्रसंग मांडलेले असतात. लोककथा आणि लोकसंस्कृतीमध्ये रुजलेल्या कृष्णाबद्दलच्या विविध समजुतीवर हे प्रसंग आधारलेले असतात. आणखीन एक गवळण आपण ऐकूया.

डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी गवळणीच्या संदर्भात आणखीन बरीचशी माहिती दिलेली आहे. नंतरच्या काळामध्ये तमाशातल्या कृष्णाचं रूप काही प्रमाणामध्ये बदललेलं दिसतं. गीता सांगणारा कृष्ण, युद्धात पांडवांना मदत करणारा कृष्ण, द्रौपदीची लाज राखणारा श्रीकृष्ण, कंसाचं मर्दन करणारा, पुतनेचा नाश करणारा कृष्ण आपल्या माहितीचा असतो. पण तमासगीरांनी कृष्णाच्या या रूपाबरोबरच त्याचं सामान्यीकरण केलेलं दिसतं. कारण तमाशामध्ये कृष्णाची भूमिका करणारा व्यक्ती कधी अंगामध्ये फाटलेला शर्ट घातलेला असतो, कधी त्याच्या धोतराला ठिगळं लावलेलं असतं. अनेक दिवस दाढीचे आणि डोक्याचे केस न कापलेला माणूस तमाशामध्ये कृष्णाचं काम करताना आपल्याला बघायला मिळतो. पण तरी देखील तमाशाचा प्रेक्षक अशा रूपातील माणसाला कोणतीही तक्रार न करता कृष्ण म्हणून स्वीकारतो हे विशेषच आहे. तमाशातलं कृष्णाचं रूप लौकिक अंगानं रंगवलेलं रूप आहे आणि ते तमाशा रसिकांना भावणारं रूप आहे. म्हणूनच ते त्या रूपाशी समरस होतात.

श्रोतेहो, आपण गणाबद्दलची माहिती घेतली, गवळणीबद्दलची माहिती घेतली. गवळणीतल्या मजेशीर आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करणारं आणखीन एक पात्र असतं आणि ते म्हणजे मावशीचं. आता मावशी ही गवळणीच्या बाजूची एक थोडीशी शहाणी सुरती असं म्हणायला हरकत नाही, पण तीही अनुभवी गवळणच असते. तिच्या भक्कम आधारावरच गोकुळच्या गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेले असतात. तसं पाहायला गेलं तर मावशीचं काम करणारा एक पुरुष कलावंतच असतो, त्याला दाढीमिशाही असतात. बऱ्याच वेळेला तो बाजाराला निघण्यापूर्वी आपल्या धोतराचा सोगा सोडून डोक्यावर पदर घेतल्याप्रमाणे टाकतो आणि कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावतो. त्याचं हे बाह्यरूपच अगदी हास्यकारक दिसतं. हा पुरुष कलावंत मुळातच सोंगाडा असल्यामुळं, आपल्या कोटीबाज आणि हजरजबाबी स्वभावामुळं तो मावशीच्या सोंगात जिवंतपणा आणून प्रेक्षकांना मनमुराद हसवतो. मावशीचा विनोद विमुक्त स्वरूपाचा असतो. या मावशीबद्दल आपण आणखीन बोलूया एका ढंगदार अशा लावणीनंतर.

मावशीचं पात्र तमाशातल्या गवळणीमध्ये केव्हा आणि कसं आलं याविषयी नक्की माहिती उपलब्ध नाहीये. तरी देखील तमाशा कलेवर मूलभूत संशोधन केलेल्या जाणकारांनी त्याविषयी आपापली मतं मांडलेली आहेत. त्यापैकी डॉ विश्वनाथ शिंदे यांनी आपल्या ग्रंथामध्ये मावशीच्या तमाशातील प्रवेशाचा शोध घेताना बंगाली साहित्याचा आधार घेतलेला आहे. त्यांच्या मते तमाशातल्या गवळणीची कथा बंगालमधील कवी बाडू चंडीदास यांच्या श्रीकृष्ण कीर्तन या रचनेवरून घेतली असावी आणि श्रीकृष्ण कीर्तन या रचनेवर बंगालमधील बारा मासा या लोकगीत परंपरेचा प्रभाव असावा असं त्यांचं ठाम मत आहे. त्यांनी लिहिलेले बाडू चंडीदास हा तांत्रिक देवता बासुली हिचा पूजक होता. बासुली ही देवता योगिनी या लोकदेवतेच्या परंपरेतली आहे. याचा अर्थ चंडीदासाचा तिथल्या लोकपरंपरेशी जवळचा संबंध असावा. बंगालमध्ये लोकपरंपरेत बारामासा नावाची एक लोकगीत परंपरा प्रचलित असल्याचं आपल्याला दिसतं. या बारामासा रचनेत स्त्रीची बारा महिन्यातील सुख दुःख वर्णन केलेली असतात. एकामागून एक प्रसंग यामध्ये चित्रित केलेला असतो. या बारामासा लोकगीत परंपरेचा बाडू चंडीदास यांच्या श्रीकृष्ण कीर्तन रचनेवरती प्रभाव पडला असावा. श्रीकृष्ण कीर्तनामधून जशी तमाशातील गवळणीतली राधा कृष्ण आणि गोपी ही पात्र आली त्याचप्रमाणे मावशीही आली असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. या मावशीबद्दल अधिक आपण बोलणार आहोतच आणखीन एका लावणीनंतर.

0: श्रोते हो, आत्ताची ही लावणी आपण ऐकली ती बिनकामाचा नवरा या चित्रपटातली होती. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लावणी शांताराम नांदगावकर यांनी लिहिली आणि राजेंद्र विनय यांनी संगीतबद्ध केली. बरे तर मग आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपण पाठवलेले SMS प्रतिबिंब कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15 आपण ऐकू शकाल. बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. लावण्यरंग
2: श्रोते हो, आताच आपण लावण्यरंग हा कार्यक्रम ऐकला. निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं.
3: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका. गीत गाता हूं मैं
0: गुणगुणाता हूं मैं. श्रोते हो, आपल्या सर्वांना आनंदाची बातमी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम मोबाईल ऍप वर प्रत्यक्ष ऐकता येतील. तसंच इंटरनेट वरती देखील आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकू शकाल.

0: क्वेश्चन कोई ट्यून कर ले जरा।
1: तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करायचंय तर ऍप डाऊनलोड करण्याची कृती लक्षात घ्या। अँड्रॉइड फोन धारकांनी प्रथम प्ले स्टोअर वर जा आणि ऍपल फोन धारकांनी ऍप स्टोअर वर जा। तिथं न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ऍप हे सर्च करा, डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करा। ते ऍप ओपन केल्यानंतर त्यावर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर आकाशवाणी केंद्रांची यादी दिसेल, त्यातून AIR सोलापूर निवडा। लगेच आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण प्रत्यक्ष मोबाईलवर ऐकू शकाल।
0: मनका रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जीले तू जरा।
1: इंटरनेटवर हे केंद्र ऐकायचं असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर देखील आपण ऐकू शकाल। त्यासाठी www.prasarbharati.gov.in किंवा AIR.org.in या साईटवर जाऊन लाईव्ह रेडिओ हे ऑप्शन सिलेक्ट करून AIR सोलापूर निवडा। लगेच तुम्हाला आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम प्रत्यक्ष

श्रोते हो, आता ठीक 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.